0: आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.
1: एकीकडे दासबोधात जीवनाच्या सर्व पैलूंचा ज्यांनी तपशीलपूर्वक शोध घेतला, प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय घालून ज्यांनी प्रापंचिकांनाही दिलासा दिला, राजकारण, व्यवहार, लेखन, संसार या सामाजिक तत्वव्यवहारांचं ज्यांनी परखड निरूपण केलं, त्या समर्थांनी या सर्वांचंही एक मूलभूत सार सांगितलं. रामभक्ती हाच मोक्ष आहे, साराचे हे सारं राम नाम. ते गवसलं की कल्पतरू आणि चिंतामणीलाही कोण विचारतो? राम असेल तरच राम आहे, राम नसेल तर कशातही राम नाही. ही दृढता, ही श्रद्धा, हीच अनुभूती.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 12 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम अभिमानाचा नाश करत. दुसऱ्याचं घर जळलं हे कळल्यावर एकाला त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढं त्याचे स्वतःचे बँकेत होते ते पैसे बुडाले आणि हा पत्र लिहिणारा तेव्हा रडू लागला. थोडक्यात काय, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कुरडे पाषाण असं नसावं. जे आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपल्याला सांगावं. माझं करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटं करते पण घेतल्यामुळं खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावं. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाच्या हाती आहे. यश देणं न देणं तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. जगामध्ये अनेक शोध लागतायत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधुसंतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधनं सांगितलेली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीनं समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल या शंकाने. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकं वर काढत असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचं लग्न 5-6 वर्ष कुठेही जमू शकलं नाही. पुढं तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं. त्याच्यावरती त्याला कोणी विचारलं, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलं? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी जमलं नाही. मग आता जमलं म्हणकी. मी केलं असं कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितलाय. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून, रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेनं म्हटल्यावर त्या पुढं होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही आणि म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावं. कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसं न व्हावं. सत्कर्मानं अभिमान मरत नाही. भगवत नामानं आणि सत्संगतीनं तो अभिमान मरतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम.
पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: अशक्य ही शक्य करती।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
2: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 255वा, दशक 20वं, समास 9वा, सूक्ष्म निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मातीच्या मूर्तीचं पूजन करावं आणि नंतर विसर्जन करावं हे काही मनाला पटत नाही. देव पूजावा आणि टाकावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही, याचा अंतर्यामी विचार करावा. देव करतो असं नाही, टाकतो असंही नाही, म्हणून याचा विचार पाहावा. देव नाना शरीर धारण करतो, धरून मागे सोडतो, तर तो देव कसा आहे हे विवेकाने ओळखावं. देव शोधण्यासाठी नाना साधनं निरूपण आहेत हे सगळं आपल्या अंतःकरणाला समजलं पाहिजे. एखादा पदार्थ दिला घेतला जातो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही. सगळ्या लोकांच्या अंतरीचा भाव मला देव प्रत्यक्ष भेटवावा असा असतो, परंतु विवेकाचा उपाय आहे तो वेगळाच आहे. विचार पाहिला तर ते टिकत नाही, त्याला देव असं म्हणवत नाही, परंतु जन लोक ऐकत नाहीत त्याला काय करायचं. थोर लोक मरून जातात, त्यांच्या समाजात स्थापून त्यांची पूजा करता तशीच उपासनेची गती आहे. लोकांना मोठा व्यापार करता येत नाही, म्हणून शाहीचा व्यापार कागदोपत्री केला जातो. त्यामुळे राजसंपदा कशी प्राप्त होईल, म्हणून जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव. अज्ञानामुळे देवादिदेव कसा पावेल. अज्ञानाला ज्ञान मानू नका. ज्ञानी माणूस अनुमान मानत नाही, म्हणून सिद्धांच्या मार्गाने साधकाने गेलं पाहिजे. माया सोडून मुळापर्यंत जावं तरच समाधान मिळेल. असं न होता इकडे तिकडे गेलं तर वाट चुकेल. मायेचं उल्लंघन करण्यासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी अथवा अंतरात्म्याला आपली माया ममता सोडण्यासाठी नाना साधनं करावी लागतात. अनुभव घेऊन अध्यात्म श्रवण पंथ धरावा लागतो. असं केलं नाही तर लौकिक गोष्टी देखील चुकामुक होते. खरी आणि खोटी स्थिती ओळखावी. खोट्याच्या वाटेला जाऊ नये, खोट्याची संगत धरू नये, कोणताही खोटा संग्रह करू नये. शेवटी खोटं ते खोटं, ते कणभर देखील खऱ्याची बरोबरी करू शकत नाही. मन हे माईक असल्याने स्वाभाविक त्याची प्रवृत्ती अधोमुख म्हणजे माया निर्मित दृश्याकडे असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला ब्रह्माभ्यासाला लावलं पाहिजे. अध्यात्म श्रवण करीत जावं म्हणजे सगळं काही मिळतं. नाना प्रकारचे गोंधळ निघून जातात. सुताचा गुंता झाला तर ते आपण उलगडतो, तसं मन मोकळं करायचं आणि हळूहळू मुळाकडे जायचं. 17व्या दशकात सांगितलेल्या सकळ सर्व तत्वांचं मिश्रण होऊन हे सगळं पिंड ब्रह्मांड झालं आहे. हे पिंड ब्रह्मांड ही नाना शरीररूपी स्थूल विभागाने नटलं आहे. काय आहे ते शरीरातच पाहावं, कसं ते इथेच शोधावं. सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे सांगितली आहेत, ती समजून घ्यावी. निर्गुण निर्विकारी एक आहे, ते सगळ्यांच्या ठाई व्यापक आहे. देहामध्येही ते निष्कलंक आहे की नाही. मूळ माया ही संकल्परूप आहे, ते अंतःकरणाचं स्वरूप आहे. जडाला चेतवणारं चैतन्य रूप तेही शरीरामध्ये आहे. समान गुण गुणसाम्य हा सूक्ष्म विचार आहे. तो सूक्ष्म विचार जाणतो ते साधूच असतात. त्या सर्वांना प्रणाम. शरीर 2 भागातील भासतं, उजवं आणि डावं अंग असा विचार आहे तोच पिंडातील अर्धनारी नटेश्वर असं ओळखायचं. त्यालाच प्रकृती पुरुष असं म्हणायचं, शिवशक्ती म्हणून ओळखायचं. षडगुणेश्वर त्या कर्दमालाच म्हणायचं, त्यालाच महत्तत्व म्हणायचं. जिथे त्रिगुणाचं गुणत्व आहे, अर्धमात्रा शुद्ध सत्व आहे, तिला गुणक्षोभिणी म्हणतात. त्रिगुणामुळे शरीर चालतं हा प्रत्यक्ष दिसणारा विचार आहे. हे मूळ मायाच्या कर्दमाचं शरीर आहे असं जाणावं. मन माया आणि जीव हाही स्वभाव दिसतो. त्या 14 नावांचा अभिप्राय पिंडाच पाहावा. पिंड म्हणजे शरीर पडल्यानंतर सगळं जातं, परंतु परब्रह्म शाश्वत राहतं. मग ते शाश्वत परब्रह्म मनात दृढ धरावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9 समाप्त.

0: देव सांज सकाळच काय, तर तिन्ही त्रिकाळ जागा असतो बाबा, आणि आपल्या प्रत्येक कर्मावर त्या देवाची नजर असते. लोभ आणि मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटाल तर पाप कर्म घडून पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत जाल. तेव्हा माया द्यावी ममता घ्यावी, सुखाता होईल सुखाळ र, सांभाळ दौलत सांभाळ र, अर ही दौलत सांभाळ र. पाच नाजूक बोट या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार दत्ता डावलेकर, गायक कलाकार अपर्णा मयेकर, शरद जांभेकर आणि सहकारी. सांभाळ दौलत सांभाळ र, अर ही दौलत सांभाळ र.
1: मूठ पासा दान दिलंस बाबा, सात पिढ्याचा उद्धार केलास, दशरथाच्या नावाला उजाळा दे ना, असाच राम माझ्या जन्माला र माझ्या किसान राजा.

कधी ऊन कधी पाऊस, कधी सुख कधी दुःख, कधी ऊन कधी पाऊस, कधी सुख कधी दुःख, हेच तर आहे दैवाचं कालचक्र, हेच तर आहे दैवाचं कालचक्र. सुखात उतू नये, मातू नये, दुःखात खचू नये, भिवू

नये, सुखात उतू नये, मातू नये, दुःखात खचू नये, भिवू नये, आल्या अतिथ्या मुठ भर द्याया, मागे पुढती पाहू नये, आल्या अतिथ्या मुठ भर द्याया, मागे पुढती पाहू नये। श्रद्धे हो, वयोमानानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार माणसाच्या विचारात आणि वर्तनामध्ये काही बदल होतात, पण काहीही झालं तरी सत्कर्माची कास कधीही सोडू नये, संकटांना तोंड देण्याची निर्भयता कधीही सोडू नये। श्रोते हो, आता ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत नियोजनामध्ये हे पद रामदास कामत यांनी गायलेलं आहे। देवाघरातले ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम, कुणी रखडती धुळी ताणिक, कुणास लाभे हेम।

श्रोतेहो, दैवाचा फेरा मोठा विचित्र असतो. देवाधिकांना आणि ऋषीमुनींना सुद्धा या दैवाच्या फेऱ्यानं मोठे धक्के दिलेत, झटके दिलेत. भारतीय पुराणकथांनी माणसाला सतत सावध राहायला सांगितलेलं आहे. शिवाय, अरे तुझ्यापेक्षाही खडतर काळ रामसीतेच्या जीवनात आलेला होता, त्या मानानं तुझं दुःख, तुझ्या समस्या काहीच नाहीत. तेव्हा हे मानवा, धीरानं मार्ग काढ आणि झुंज देत राहा. सीता माईच्या आयुष्यामध्ये तर दोनदा वनवास आला. पहिला वनवास रामरायाबरोबर 14 वर्षांचा आणि दुसरा वनवास गर्भवती अवस्थेमध्ये एकाकीपणाचा. त्या मानानं आपलं दुःख काहीच नाही, असा मोलाचा संदेश भारतीय पुराणकथांनी नित्य दिलेला आहे. तेव्हा आता ऐकूया लक्ष्मी आली घरा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आहे. सीता वनवासा चालली, रामाविन एकली, सीता वनवासा चालली.

श्रोतेहो श्रीकृष्णानं अवघ्या गोकुळाला तर वेड लावलं होतच, पण राधेला लागलेलं या कन्हैयाचं वेड मोठा आवरत होत हो. वृंदावनात गाई चरायला नेताना बलराम श्रीकृष्ण जशी वेशभूषा करायचे तशीच वेशभूषा राधाही करायची. त्या कृष्णाच्या नादामध्ये दधीमंथनासाठी तर रिताडेराज घुसळायची. पूर्णतः कृष्णमय झालेल्या राधेचं हे तल्लीन चित्र संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या अनेक गवळणींमध्ये अगदी रसाळपणानं चितारलेलं आहे. तेव्हा श्रोते हो, आता आपण ऐकूया व्हीजी भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची ही गवळण. वारी आणि कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले.

0: बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16.
3: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
4: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालाया तस्मै नमः, सादर करते डॉक्टर रवी कोरांने. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 12 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1848 रोजी स्वित्झर्लंडची फेडरल राज्य म्हणून स्थापना झाली. 1666 रोजी मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका करून रायगड येथे सुखरूप पोहोचले होते. आजच्याच दिवशी 1791 रोजी प्रसिद्ध विद्युत शक्तीचे शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा जन्म झाला होता. 1897 रोजी नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ आयरीन क्युरी यांचा जन्म झाला होता. 1926 रोजी मराठी साहित्य संशोधक आणि ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन झाले होते. त्यासोबतच 1952 रोजी प्रख्यात शास्त्रीय गायक सवाई गंधर्व यांचे देखील निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती
4: शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जेवणामध्ये लिंबूचं सेवन करावं, ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून 2 पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंना, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ती काढून टाकावी, किंवा फळं वाटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिओसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या 2-15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचं ताण द्यावं आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीत सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्याने, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्याने द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: घास भरी ते

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: हमारी जिम्मेदारी। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मागच्या भागात आपण गप्पा मारल्या होत्या सोनाली जोशी यांच्याशी आणि हॅपी आर्ट फाउंडेशन नेमकं काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं। तर सध्या इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या वेगळ्या पद्धतीने शिकवतायत, काही गाईड करतायत, तर ह्या संस्थेचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर तुम्ही मागच्या भागात मंडलाचा उल्लेख केला होता, तर ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत ह्या मुलांच्या आयुष्यात कसा बदल घडवतात त्याबद्दल काय सांगाल?
1: अगदी मुळापासून सांगायचं झालं तर मी मागच्याही भागामध्ये म्हटलं की आर्ट हा फक्त कला म्हणूनच बघितली जाते किंवा एक पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं जातं, पण आर्ट थेरपी किंवा मंडला थेरपी हे सायकोलॉजी आणि म्हणजे मानसशास्त्र आणि आर्ट यांचं एकत्रीकरण आहे। ज्या वेळेला आपण काही ऍक्टिव्हिटीज या आर्ट थेरपी किंवा मंडला थेरपीच्या माध्यमातून मुलांना देतो त्यावेळेला प्रोसेस ही खूप महत्वाची आहे। म्हणजे मुलगा चित्र काढत असताना किंवा चित्र रंगवत असताना त्याच्या मनामध्ये तो किती सुंदर ते करतो आहे ह्याला महत्व नाहीये, तर तो ते करत असताना त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना येतात, त्या भावनांना तो कसा ओळखतो, त्या भावनांना तो योग्य पद्धतीने कसा मार्ग देतो आणि त्याच्यानंतर तो त्या भावनांचा बॅलन्स ठेवून कशा पद्धतीने एक स्वतःचं आनंदी व्यक्तिमत्व बाहेर आणू शकतो, हा सगळा प्रवास हा या चित्रांच्या आणि मंडलाच्या कलरिंगच्या माध्यमातून केला जातो। हॅपी आर्ट फाउंडेशन हे आत्ता आदिवासी भागातल्या शाळा किंवा खेडेगावांमधल्या शाळा यांना सध्या पहिल्यांदा टार्गेट करत आहे। त्याचं रिझन असं आहे की ह्या शाळांमध्ये शासनाने जरी हॅपी करिक्युलम हा म्हणजे दप्तर विरहित शनिवार किंवा आनंदी शनिवार हे उपक्रम जरी शासनाने दिले असले तरी आज शिक्षकांना ते उपक्रम नक्की काय घ्यायचे, कसे घ्यायचे याचं ट्रेनिंग आणि त्यांच्यापर्यंत तेवढं मटेरियल हे आज अवेलेबल नाहीये। ज्या वेळेला आपण हॅपी आर्ट प्रोजेक्ट सारखा उपक्रम हा खेडेगावापर्यंत नेतो त्यावेळेला आपण ह्या प्रोजेक्टमध्ये मटेरियल पण देतो आहोत, किट पूर्ण देतो आणि हे प्रोजेक्ट 3 महिन्याचं प्रोजेक्ट असतं।
2: बरं,
1: याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला मी शाळेला व्हिजिट करते तर शाळा पहिल्यांदा आपण ही शाळा आपल्या प्रोजेक्टसाठी योग्य आहे का नाही याचा पहिल्यांदा पूर्ण व्यवस्थित तपशील घेतला जातो।
2: बरं,
1: त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला शाळेकडनं किंवा संस्थेकडनं हे प्रोजेक्ट घेण्याची मान्यता मिळते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांना आपण ह्याचं ट्रेनिंग देतो की हे प्रोजेक्ट आपण कशा पद्धतीने 3 महिने राबवणार आहोत।
2: बरं,
1: मग मुलांना आपण किट वाटप करतो, त्या किटमध्ये मंडलाचं बुकलेट असतं, कलर्स असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि मुलांना शिकवलं जातं की हे 3 महिने तुम्ही कसं करणार आहात।
2: बरं,
1: याच्यामध्ये प्री टेस्ट होते, पोस्ट टेस्ट होते, मुलांचं अकॅडमिक बिहेव्हिअरल इमोशनल आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे आणि त्यांचं हॅपीनेस क्वोशंट आहे या 5ही गोष्टींचं मोजमाप केलं जातं प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी। 3 महिन्याचं प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या मुलांमध्ये काय बदल झाला याच्यासाठी परत ती टेस्ट घेतली जाते आणि 3 विभागामध्ये ही मुलं निवडली जातात।
2: अच्छा,
1: पहिला विभाग की ज्याच्यामध्ये मुलाला थोडासा पुश दिला तर तो मुलगा त्याची योग्य प्रगती करू शकतो। दुसऱ्या विभागात मुलं टाकली जातात की ज्याच्यामध्ये थोडासा शिक्षकांचा सहभाग हा लागणार आहे आणि तिसऱ्या विभागामध्ये म्हणजे स्लो लर्नर्स आहेत किंवा ज्यांना पुश नाही त्यांना हँड होल्डिंग करावं लागणार आहे, त्यांना पुढे जायला मदत करावी लागणार आहे, अशा 3 विभागात ती मुलं टाकली जातात आणि मग त्यांना पुढचं मार्गदर्शन हे केलं जातं।
2: अच्छा,
1: अशा पद्धतीने हे पूर्ण प्रोजेक्ट प्रत्येक शाळेमध्ये राबवलं जातं।
2: आतापर्यंत आपण किती शाळांवरती काम केलंय?
1: मागच्या वर्षी आपण 10 शाळांमध्ये हे प्रोजेक्ट केलं, जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत सहभाग केलेला आहे। याच्यामध्ये आपण हरसूल, पेठ, सुरगाणा इकडच्या भागात काम केलं, सटाण्यामधल्या काही शाळा घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर वणीमधली आता आपण एक शाळा करतो आहोत। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण हे प्रोजेक्ट नेतो आहोत।
2: बरं, आणि जसं तुम्ही म्हटलात की 3 प्रकारे मुलांची टेस्ट होते, तर मग त्याच्यात कधी काही मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब असलेले किंवा त्यांच्यावरती अति ताण आहे असे जे काही विद्यार्थी तुमच्या लक्षात आले असतील,
1: हो,
2: मग त्यांच्यासाठीची पुढची ट्रीटमेंट कशी असते?
1: आपण निवडताना ह्याच शाळा का बरं निवडतोय त्याच्या पाठीमागचं खूप मोठं कारण आहे.
2: अच्छा.
1: जर का तुम्ही या खेडेगावातल्या शाळा बघितल्यात तर ह्याच्यामध्ये एकतर शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आज व्यवस्थित नसतं.
2: बरोबर.
1: शिक्षक वेळ म्हणावं तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. शासनाचे पण भरपूर उपक्रम असतात त्याच्यामध्ये मुलाच्या मानसिकतेकडे बघण्यासाठी शिक्षकाला तेवढा वेळ मिळत नाही. त्याच्यानंतर घरची जर का परिस्थिती बघितली तर घरचे पेरेंट्स हे म्हणजे त्यांचे जे पालक आहेत तर हे पालक रोजंदारीने काम करणारे आहेत त्यामुळे त्यांनाही मुलाच्या प्रगतीकडे बघायला वेळ नसतो. हे असे मुलं आहेत की ज्यांच्या पुस्तकं आणि वह्या आणायला सुद्धा पैसे नसतात. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांची मानसिकता जपणं हा तर फार लांबचा भाग आहे. 10वी 12वी नंतर ज्या वेळेला ही मुलं बाहेर पडतात त्यावेळेला बाहेरची कॉम्पिटिशन बघितल्यानंतर कुठेतरी बुजले जातात. कुठेतरी त्यांना असं वाटायला लागतं की मी शहरी भागामध्ये आल्यानंतर त्या मुलांबरोबर मी उभं राहण्यासाठी मी सक्षम नाहीये. पण खरं बघितलं तर ह्या मुलांमध्ये खूप टॅलेंट्स असतात.
2: बरोबर.
1: आणि तो कॉन्फिडन्स जर का त्यांच्यामध्ये त्यांची मानसिक बैठक जर का त्याच वयामध्ये पक्की गेली नाही तर पुढे मग ही मुलं गुन्हेगारीकडे वळतात किंवा वाईट सवयींकडे वळतात. कुठेतरी हे बदलणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण हा प्रोजेक्ट सगळा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमचं हे सगळ्यात महत्वाचं ध्येय याच्यामध्ये हे आहे की त्या मुलाला एक सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्याला इमोशनली फिट कसं करता येईल आणि त्याला आनंदी कसं ठेवता येईल ह्याच्याकडे आपला कल हा जास्त असतो. ज्या वेळेला आपल्याला ही सगळा प्रोजेक्ट घेताना अशी मुलं येतात की ज्यांच्यामध्ये जसं मी सांगितलं की अँगर इश्यू हा सगळ्यात जास्त बघितला जातो कारण राग किंवा भांडणं माऱ्या हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला अशीही मुलं त्याच्यामध्ये येतात त्यावेळेला आपण मग त्यांच्या अँगर मॅनेजमेंटवर काम करतो. ज्या मुलांना स्लो लर्नर्स आहेत त्या मुलांना आपण पुढे कसं पद्धतीने जायचं ह्याच्यासाठी मार्गदर्शन करतो. काउन्सिलिंग सेशन्स घेतो. शाळेमध्ये आपण पालकांपर्यंत पोहोचतो. पालकांना सांगतो की तुमच्या मुलाची शैक्षणिक प्रगतीमध्ये काय अडथळे येत आहेत आणि त्याला आपण कशा पद्धतीने योग्य मार्ग देऊ शकू. या सगळ्या गोष्टींचा शाळेला सपोर्ट पालकांना सपोर्ट हा हॅपी आर्ट फाउंडेशनच्या मार्फत दिला जातो.
2: क्या बात आहे. किती छान. एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे खरंच तुम्ही जे काही मुद्दे उपस्थित केले की मुलांना आपण चांगली शाळा चांगली पुस्तकं चांगला गणवेश ह्याचा विचार करतो पण त्यांना एक चांगली मानसिकता देण्याचा फारसा विचार केला जात नाही. खरंच तुमची ही खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आणि अर्थातच फ्युचर प्लॅन्स बद्दल पण जाणून घ्यायचंय. पण त्यासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये. आज आपण इथे आलात आणि इतका वेळ दिला आणि इतक्या सगळ्या गोष्टी छान समजून सांगितल्या त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. पण जाता जाता जर का तुमच्याशी संपर्क करायचा असला किंवा तुम्हाला भेटायचं असलं तर त्यासाठीचा पत्ता आणि फोन नंबर तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावा अशी विनंती आहे.
1: आपल्या हॅपी आर्ट फाउंडेशनची वेबसाईट पण आहे happyartfoundation.com. तुम्ही या वेबसाईटलाही व्हिजिट केलीत तरी तिथे तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. आणि माझं नाव सोनाली जोशी आणि माझा नंबर 8530902299 या नंबरवरही तुम्ही मला संपर्क साधू शकता.
2: तर मंडळी, रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोनाली जोशी यांच्याशी. त्यांच्याच कडून त्यांच्या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
4: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
4: This hour is brought to you by
6: Vishwas Cooperative Bank,
7: Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
10: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
9: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
10: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
9: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
10: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
9: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

सर्व रसिक वाचकांना विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनःपूर्तीसाठी कृतिशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार. पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत एका अलवार स्पर्शाविषयी, अनघा प्रकाशनाच्या पॅरिस स्पर्शाविषयी, अवर्णनीय पॅरिसला वर्णनात बांधलेल्या पॅरिस स्पर्शाविषयी. या पॅरिस स्पर्श पुस्तकाच्या लेखिका आहेत शुभांगी पासेबंद. ललित, कादंबरी, स्तंभसंग्रह, कथासंग्रह, कवितासंग्रह, ई साहित्य, व्हिडिओ, ब्रेल बुक, ई बुक इत्यादी सर्व प्रकारातून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून विपुल साहित्य निर्माण करणाऱ्या, नव्हे तर शब्दांगांना पाशबंद करणाऱ्या शुभांगी पासेबंदांच्या 56 साहित्यकृती रसिकांपर्यंत आजवर पोहोचल्या आहेत. आणि आज हा नवीन स्पर्श, 57वा स्पर्श, पॅरिस स्पर्श आपणापर्यंत पोहोचतोय. खरंच 57 साहित्यकृती निर्माण करणाऱ्या साहित्यिकाचा अनुभव साधा खचितच नसावा. रसिक हो, अनुभवाच्या गुहेतून शब्द बाहेर येऊन जेव्हा निरनिराळी, रंगीबेरंगी, अंगीढंगी, सांगोपांगी सोंग घेऊन कागदावर नाचतात ना, तेव्हा ललित तयार होते. आणि त्या अनुभवाचा परिस स्पर्श जेव्हा पॅरिससारख्या बहुरंगी शहराला होतो, तेव्हा एक पुस्तक जन्माला येतं, पॅरिस स्पर्श. परिस शब्दाचा केलेला पॅरिस हा शब्दच्छल मनाला केवढा मधुर स्पर्श देतो ना, हेच तर शुभांगीताईंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. एकूण 60 प्रकरणांच्या या पुस्तकात तब्बल 28 प्रकरणे पॅरिसची आहेत. बाकी युरोप टूर, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, व्हॅटिकन सिटी अशी आहेत. ज्यांना प्रवासाला जाण्याची इच्छा आहे त्यांनी विशेष करून हे पुस्तक जवळच असू द्यावे, अगदी मनात उतरवावे वाचून, असेच आहे. विशेष करून फ्रान्स व युरोप टूरसाठी आहेच आहे. कुठे, कधी, केव्हा, कसे, कोणी, कोण, किती या सर्व प्रवासातील ककारात्मक प्रश्नांची सर्व उत्तरे कुठे सापडावी, तर हे पुस्तक खूपच आदर्शभूत ठरावे असे वाटते. प्रत्येक प्रकरण 1 ते 2 पानाचे. अगदी ज्याची वाचनशक्ती अति कमी आहे अशाही माणसास वाचनास सोपे जावे असे. आणि माहिती तर अगदी बारीक सारीक गोष्टींची. एखाद्या नवख्या सुनेला पहिल्यांदाच घराबाहेर पडताना अनुभवी सासू ज्या सगळ्या घ्यावयाच्या काळजीच्या सूचना जशा देते ना, अगदी अगदी तशाच सूचना अथवा टिप्स शुभांगीताईंनी दिलेल्या आपणास वाचावयास मिळतील. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटच्या ओळी ही खूप वाचनीय आहेत, अगदी प्रथमपासून ते शेवटपर्यंत. म्हणजे पॅरिस, प्यारा रिश्ता सबसे, क्रोएशिया झेंग्रेबमध्ये मन सोनेरी झाले, किंवा घेता किती घ्याल बघून दोन डोळ्यांनी, अथवा अनामवीरा जिथे जाहला तुझा करुण अंत, किंवा देव देश अंधर्मासाठी प्राण घेतले हाती, वा आवड तिथे सवड, अथवा दिल ढूंढता है फिर वही, किंवा ओढ लावते अशी जीवाला गावाकडची नाती, वा याचसाठी केला सारा अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, अथवा जान है तो जहान है आणि शेवटी कभी अलविदा ना कहना. ही सगळी वाक्ये पुढचे प्रकरण वाचायला भाग पाडणारी आहेत. पुन्हा बऱ्याच प्रकरणात असणाऱ्या हिंदी गाण्यांच्या ओळी अगदी कोशिंबीर लोणचं तोंडी लावावी आणि म्हणावं वाह क्या बात है अशी येतात व वाचनाचा गोडवा वाढवतात. हवामान, माणसे, स्वभाव, पॅरिसमधील गल्ल्या, काय पाहावं, विचार कसा करावा, काय मिळते, काय खावे, पर्यटनाचा आनंद घेताना काळाची काय काय काळजी काय काय घ्यावी, पर्यटनाचा अतिरेक का व कसा होतो, इट अँड मीट ही काय भानगड आहे, काय आणि किती बारीक सारीक गोष्टींचे वर्णन आहे आणि तेही थक्क करणारे वा कंटाळवाणे न वाटणारे,
एखादी आजी सासरी जाणाऱ्या आपल्या नातीला कशा बारीक सारीक गोष्टींची माहिती देते ना, तशीच काळजी शुभांगीताईंनी आपल्या लेखनातून घेतलेली आपणास दिसून येईल. भाषाशैली ही जिज्ञासा आणि उत्सुकता वाढवणारीच आहे. आणि पुन्हा त्यांचे प्रश्न आहेतच, आनंद घ्या, कधी निघताय सहलीला. पुस्तक नुसते वाचनीय नाहीच तर संग्रहणीयही आहे व प्रवासाला निघणाऱ्यांसाठी अभ्यासनीयही आहे. माझ्या सर्वांना शुभेच्छा, शुभांगीताईंनाही अनंत शुभेच्छा. अशीच सकस पुस्तके त्यांचे हातून प्रसिद्ध होवोत ही प्रार्थना. पुन्हा भेटू, पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना वैद्य भूपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधले लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आता ऐकूया मन्नाळे यांनी गायलेलं अनुभव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी. आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी गायलेलं जानी दुश्मन या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि शशी कपूर यांच्या आवाजात सुहाग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला
2: भेट. आगले लगजा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, शब्दरचना हसरत जयपुरी यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं, आणि हे गीत आहे चोरी चोरी या चित्रपटामधलं.

आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत ऐकूया. अभिलाषा या चित्रपटातील या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात तेजीत ऐकूया जान निसार अख्तर यांचं नजीमा आणि मुकेश यांच्या आवाजात. अलबेली चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
4: रुक क्यों गए? कहिए ना.

ऐकूया एहसान रिझवी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अनिल विश्वास यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत बेकसूर या चित्रपटामधलं.

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं हे अनंतरचं गीत ऐकूया, दुसरी सीता या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूया नीरज यांचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं ऐकूया मुकेश यांच्या स्वरात गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: गदर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात उदित नारायण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या
4: चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात गीतकार साहिल लुधियानवी आणि संगीतकार खय्याम

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गंगा मेरी माँ या चित्रपटामधले गीत, गुलशन बावरा यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

करते हो? स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला।
1: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
9: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत। हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं।
10: माझा

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावणाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकणार आहोत कलावंतीन या चित्रपटामधलं.

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 12 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जिनपिंग भारतात येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर द्विपक्षीय चर्चा. नवी दिल्लीत 12 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होतील असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आले. या दौऱ्यात जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चाही होणार असल्याचे चीनने जाहीर केले. गलवान संघर्षानंतर दोन्ही देशात निर्माण झालेली कटुता निवळल्याचे हे चिन्ह मानले जात आहे. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचे संकेत गेल्या काही दिवसापासून मिळत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भेटीगाठी जिनपिंग यांच्या भेटीवेळी जिनपिंग यांच्या भारत भेटीवर चर्चा झाली. ब्रिक्स गयाचे अध्यक्षपद सध्या भारताकडे असून 12 आणि 13 सप्टेंबरला नवी दिल्लीत ही परिषद होणार आहे. सन 2019 जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी चेन्नई मधील मामल्लपूर येथे द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्यानंतर जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा ठरणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. अनावश्यक परदेशी शब्द हटणार, बंगालमधील शालेय पुस्तकांसाठी निर्णय. पश्चिम बंगाल शालेय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रम पुनरावलोकन समितीने इयत्ता 1 ते 10 बंगाली भाषेच्या अभ्यासक्रमातून परदेशी शब्द शोधून ते वगळण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्यातील मागील ममता बॅनर्जी प्रणित तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात समाविष्ट करण्यात आलेल्या परदेशी शब्दांवर ही कारवाई केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसांच्या निवासी मार्गदर्शन कार्यक्रमात याबाबत प्राथमिक रूपरेषा तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की भाषेच्या नैसर्गिक प्रवाहासोबत चेअर, टेबल, बारूद आणि सरकार यासारखे अनेक परदेशी शब्द बंगाली अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. अशा शब्दांना कायम ठेवण्यास कोणाचाही आक्षेप नाही, मात्र मागील सरकारच्या काळात काही परदेशी शब्दांचा विनाकारण आणि जबरदस्तीने अभ्यासक्रमात भरणा करण्यात आला होता, त्याला मुख्य विरोध आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सर्जा राजाच्या मिरवणुकीचा गावठाण भागात उत्साह. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि पिठोरी अमावस्या बैलपोळानिमित्त शहरासह परिसरात ग्रामीण भागात गुरुवारी घरोघरी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वच भागात सजवलेल्या सर्जा राजाची ढोल वाद्यवृंदासह मिरवणूक काढण्यात आली. बैलपोळा निमित्त शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा राजा बैलजोडी गाय आणि वासरांना स्वच्छ आंघोळ घालत त्यांच्या पाठीवर आकर्षक सुंदर असे नक्षीकाम करत शिंगावर झूल, बेगडं, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगराच्या माळा, नवे वेसण, कासरा, पायात करदोड्यांचे तोडे घालून सजावट करत बळीराजावर गुलाल उधळत सायंकाळी बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. महिला भगिनींनी बैलांची गायवासरू तसेच अश्वाचे विधिवत औक्षण करून पूजन केले. शहरात बैलपोळ्यानिमित्त घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पारंपरिक पद्धतीने उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. यावेळी मखमलाबाद, अडगाव, नांदूर, मानूर, दरीमातोरी, गिरणारे, चांशी, सय्यद पिंपरी, गंगापूर, आनंदवल्ली इत्यादी गावात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे. गणेशोत्सवात AI डिझाईन पडद्यांची क्रेज, 300 रुपयात फुलणार आरास. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा सध्या सर्वत्र बोलबाला असताना यंदाच्या गणेशोत्सवावरही त्याची स्पष्ट छाप दिसून येत आहे. AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिझाईन केलेल्या आकर्षक देखाव्यांच्या पडद्यांना नाशिकच्या बाजारपेठेत मोठी मागणी मिळत आहे. केवळ एकच पडदा लावून गणरायाची संपूर्ण नयनरम्य आरास साकारता येत असल्याने हे पडदे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे घरगुती गणेशोत्सवाची आरास उभारण्यासाठी नागरिकांना अतिशय कमी वेळ मिळतो. यावर उपाय म्हणून यंदा बाजारात विविध आकर्षक देखाव्यांचे AI डिझाईन पडदे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 5x5 आणि 5x6 अशा 2 मुख्य आकारात हे पडदे उपलब्ध असून अत्यंत रंगतदार 3D इफेक्ट देणारे हे पडदे अवघ्या 300 रुपयात मिळणार आहेत. घरात गणपतीची स्थापना केली जाणाऱ्या ठिकाणी पसंतीनुसार केवळ एक पडदा लावून आजूबाजूला LED लाइटिंग केल्यास देखावा अत्यंत सुबक दिसतो. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात आरास तयार करून होत असल्याने नागरिकांकडून या पडद्यांना अधिक पसंती मिळत आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात
3: चल हट

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

आकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठाचा कवाडा ग

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया, घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे, प्रमिलादा तार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटामधलं गीत.

मराठी चित्रपट येत्यांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांचं गीत, गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन

0: कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं उमस पडेल तर या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या आवाजात.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि श्रीपाद भावे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत। या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात जन्मठेप या चित्रपटामधलं।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमोदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झालास हे कळस या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.2

0: कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला जे पूरक व्यवसाय जे करत आहो, या व्यवसायामध्ये शेळीपालन असो या कुक्कुटपालन असो या दुग्ध व्यवसाय असो, दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाराला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला दूध उत्पादनामध्ये फार म्हणजे फायदा होऊ शकतो. पण याबद्दलची जर माहिती जर असेल तर शेतकऱ्यांना बरंचसं म्हणजे फायदा तर होईलच, पण उत्पन्न पण त्यांचं वाढेल. तर हिरव्या चाऱ्याचे महत्त्वाच्याबद्दल सांगायचे झालंच शेतकरी बंधूंनो, तर भारतात पशुपालन व्यवसाय बराच आता जोम धरू लागलेला आहे. त्यातल्या त्यात काही सहकारी दूध संस्था झाल्या, दूध महापूर सारख्या उपक्रमांनी या व्यवसायाला एक सामाजिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी या व्यवसायामध्ये उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातही अजूनही म्हणावं तसा दर्जा प्राप्त झाला नाही, कारण उत्पादनक्षम असणाऱ्या दुभत्या जनावरापासून केवळ 50-60% उत्पादन मिळत आहे. हे कशामुळे? तर फक्त व्यवस्थित आहार व व्यवस्थापनाचा अभावामुळे. तसे बघितले तर पशुपालनातील जवळपास 60-75% खर्च हा एकट्या पशुखाद्य व चाऱ्यावर होतो. यामुळे पशुखाद्य व चाऱ्यावर खर्च कमी करता आल्यास हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो, यात शंका नाही. यामध्ये चाऱ्याचे वर्गीकरण करावेसे झाल्यास हिरवा चारा व सुकलेला चारा असे आपल्याला करता येईल. आज आपल्याला हिरव्या चाऱ्याची व सुकलेल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अन्नउत्पादक जनावरांची वाढती संख्या आणि चाऱ्यासाठी असलेले अल्प भूक्षेत्र. भारतातील लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी केवळ 5% क्षेत्र हे चारा उत्पन्नाखाली आहे. जनावरांना हिरवा चारा देणे हे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या जनावरांना कमी अधिक प्रमाणात हिरवा चारा देत असतो, त्याकरता त्याचे फायदे काय आपल्याला माहीत असणे फार जरुरीचे आहे. हिरवा चारा जनावरास दिल्याने त्याचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते, त्याची प्रजनन क्षमता चांगली राहते, जनावराकडून बऱ्याच काळपर्यंत उत्पादन मिळू शकते. जनावराला हा चारा पचण्यास सोपा व चवदार असल्यामुळे शरीरास हितकारक असतो. जनावराला हा अल्पसारक असतो, त्यामुळे मलावरोधाचा त्रास होत नाही. शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त जनावरांस ताजी पोषक द्रव्ये अगदी नैसर्गिक स्वरूपात मिळतात. हिरव्या चाऱ्यातून शरीराला विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो, यातूनच जीवनसत्व अचा पुरवठा होऊन रात आंधळेपणा, डोळ्यातून पाणी जाणे इत्यादी विकार टळून जनावराचे डोळे सतेज बनतात व त्याची त्वचामध्ये चमक वाढते. हिरव्या गवतातून ग्लुटॅमिक ॲसिडसारखी अतिमहत्त्वाची आम्ले मिळतात. हिरवा चारा जनावरे आवडीने खातात व त्यामुळे चारा वाया जात नाही. गाभण गायीच्या किंवा म्हशीच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, रात आंधळेपणा अथवा अन्य शारीरिक अपंगत्व याची शिकार होऊ शकतात. हिरव्या चाऱ्यातून विशेषतः डाळवर्गीय लसूण बरसीम सारख्या चाऱ्यातून खनिजाचाही पुरवठा शरीरास होतो. शेतकरी बंधूंनो, गाई म्हशीचे किमान 10 लिटर दूध केवळ हिरवा चारा देऊन टिकवता येऊ शकते, यात 20% खर्चाची बचत होते. दुसरी महत्त्वाची बाब, हिरवा चारा हा पौष्टिक व चवदार असणे आवश्यक आहे. अशा चाऱ्याची कापणी ही योग्य वेळेस होणे आवश्यक आहे, त्यामुळे चारा पिकाची कापणी योग्य वेळी करावी. जसे ज्वारी आहे, तर ज्वारी ही 50% फुले आल्यावर पहिली कापणी ही 50 दिवसानंतर व दुसरी कापणी 30-35 दिवसाच्या अंतराने करावी. दुसरं, यामध्ये मका मादी कणीस निघण्याच्या वेळेस आपल्याला कापणी करता येईल. त्याचप्रमाणे हायब्रिड नेपियर 1 मीटर उंचीनंतर आपल्याला कापता येईल. गिनी गवत 60 दिवसानंतर पहिली कापणी व दुसरी कापणी 40-45 दिवसानंतर. बरसीम पेरणीच्या 60 दिवसानंतर व दुसरी 30 दिवसाच्या अंतराने. लुसर्न 1 कास 10 भाग फुले आल्यावर. चवळीचं जर कापणी करण्याचं पहिली कापणी 40 ते 45 दिवसांनंतर. याप्रमाणे चाऱ्यासाठी ठराविक वेळेला कापणी केल्यास भरपूर उत्पादन सोबत चाऱ्याची पौष्टिकता व चवदारपणा मिळू शकतो. अशा प्रकारे चाऱ्यावर आपण मात करू शकतो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना चारा देताना तो तसा न तोडता दिल्यास त्यातील जवळपास 67% भाग जनावरांनी न खाल्ल्यामुळे वाया जातो. कारण जनावरे चाऱ्याच्या शेंड्याकडील भाग तसाच ठेवतात, यात चारा वाया जाण्याचे प्रमाण 10% कमी होते. पण हा चारा कुट्टी करून जनावरास खायला दिल्यास चारा वाया जात नाही. शिवाय 2 ते 30 जनावरामागे एका जनावराचा चाऱ्याची बचत होते. कधी कधी कुट्टी करून दिलेल्या चाऱ्याची प्रत चांगली अथवा चवदार नसल्यास चारा चविष्ट करण्यासाठी 100 किलो कुट्टीवर 1 किलो मिठाचे द्रावण शिंपडावे व नंतर थोडा वेळ सुकवून जनावरं खायला द्यावे. अशा प्रकारे तयार केलेली कुट्टी जनावरे आवडीने खातात. याशिवाय कुट्टी केलेला चारा अधिक रुचकर करण्यासाठी एकूण चाऱ्याच्या अंदाजे 15% ऊसाची मळी त्यावर शिंपडणे हा एक सुद्धा उपाय आहे. याशिवाय जनावरांना पौष्टिक चारा पुरवण्यासाठी वाढलेल्या चाऱ्यासोबत हिरव्या चाऱ्याची कुट्टी 3:1 या प्रमाणात मिसळून चांगले पौष्टिक चारा मिश्रण तयार करता येते. अधिक पौष्टिक चारा बनावायस असल्यास 2 भाग वाढलेला चारा, 1 भाग ज्वारी मका यासारख्या तृणधान्य चारा व 1 भाग लुसन बरसीम अशा प्रकारच्या डाळवर्गीय चारा यांची कुट्टी करून मिश्रण केल्यास ते जनावरे आवडीने खातात व त्यांना लागणारी पोषक द्रव्ये बऱ्याच प्रमाणात पुरवली जाऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, आपण हिरव्या चाऱ्याचे महत्त्व जाणून घेतले. पण कधी कधी काय होते की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. तर आपण जे आता बघितलेलं आहे की हिरवा चारा फुलोरावर आल्यानंतर जर त्यांना कापून जर त्या चाऱ्याचा मुळघास जर तयार केला तर मुळघास आपल्याला उन्हाळ्यामध्येही म्हणजे आपल्याला जनावरांना देता येईल. आणि हिरव्या चाऱ्याची जी कमतरता उन्हाळ्यामध्ये भासते जनावरांमध्ये तर ती त्याची पुष्टता आपल्याला पूर्णता करता येईल. तर यामध्ये मुळघास म्हटलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मुळघास बनवण्याकरिता चारा कसा असायला पाहिजे, हिरवा कसा असायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला तो तोडायला हवा हे जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जेव्हा मुळघास तयार करतो उत्कृष्ट वाढलेला चारा पालेदार असावा, चाऱ्याचा रंग हिरवगार असावा, गवत वाढल्यानंतर अधिक कडक नसावे, हाताने दाबल्यावर चुरा होऊ नये, तो लवचिक असावा, चाऱ्यात अपायकारक तृण व धसकटे नसावीत, चाऱ्याला त्याच पिकाची वास असावा, चारा कुजलेला नसावा, कुजल्यामुळे चाऱ्यातील पिष्टमय पदार्थ व प्रथिनाचे प्रमाण कमी होते, चारा जास्त वाळलेला नसावा, जास्त दिवस उन्हात वाळत न ठेवल्यास त्यातील जीवनसत्वाचा प्रभावाने जनावरांना रात आंधळेपणा येऊन प्रजोत्पादन शक्ती कमी होते आणि यामध्ये दूध उत्पादनही घट कमी होते. तर मुळघास करायचं झाल्यास हिरवे गवत जमिनीतील खड्ड्यात हवाबंद अवस्थेत आंबवून केलेल्या चाऱ्यास मुळघास किंवा दाबघास असे आपण म्हणू शकतो. मुळघास तयार करणारी जी पिके आहे यामध्ये मका, ज्वारी, बरसीम, लुसन, सोयाबीन, चवळी, ओट्स, इतर अरे बऱ्याचपैकी गवत पण आहे. तृणधान्य व एकदल जातीच्या पिकापासून मुळघास बनवता येते. मुळघास बनवण्यासाठी चारा योग्य वेळी कापणे आवश्यक आहे. चांगला मुळघास तयार करण्यासाठी चाऱ्यात काही गुणधर्म असायला पाहिजे, जसं चारा पचनीय असायला पाहिजे, चाऱ्याचे पीक सहजरित्या घेता येण्यासारखे असावे. चारा जर आपल्याला मुळघास जर करावायचा झाल्यास तर एका घनफूट जागेत 15 ते 17 किलो ताजी वैरण लागते. आता 10 टन वैरणीकरता 15 × 10 × 4.5 आकारचा ट्रेंच आपल्याला करावा लागेल. 10 जनावरास 4 महिन्याकरिता प्रत्येक दर दिवसाला 20 ते 30 किलो मुळघास मिळू शकतो. की म्हणजे जर आपल्याला मुळघास करायचा आहे तर त्याकरता काय काळजी घ्यायला हवी, तर यामध्ये वैरणीची कुट्टी तयार करावी. खड्ड्यामध्ये किंवा ज्या याच्यामध्ये आपण चारा आपण ठेवणार आहोत तो खड्ड्यात हवा न राहिलेला या पद्धतीने बंद करावा. बंद करताना वैरणी कुट्टी 3 ते 4 इंच जाडीचा इतर कोड्यावरींचा वैरणीचा किंवा कडब्यांचा थर द्यावा व त्यानंतर 9 ते 12 इंच जाडीचा एकाच 2 या प्रमाणात शेण व मातीचा थर द्यावा. 8 ते 12 आठवडे किंवा 2 ते 3 महिन्यांनी उत्तम प्रतीचे मुळघास तयार होते. उत्तम प्रतीचे मुळघास तयार करण्यासाठी पूरक पदार्थही टाकतात. उदाहरणार्थ युरिया 1 टन हिरव्या वैरणीकरता, 1.5 युरिया व ऊसाची मळी व वैरणीकरता 30 किलो या पदार्थामुळे मुळघासामध्ये प्रथिनाचे प्रमाण वाढते.
0: तर मंडळी आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-98-61 आणि गणेश सोमवंशी 83-800-16-508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं.
1: काल तुला पाहिली आत्मनी राहिली तुझी माझी भावी बळत भावी बळत भावी बळत पट
2: पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
1: पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
2: पट पट पट पट पट पट पट पट पट
1: पट पट पट पट पट पट
2: पट पट पट पट पट पट
1: पट पट पट पट पट पट लाखाहून यारा तुझ्याकडे तोरा डोळ्यात काही न्यारी चमक न्यारी चमक न्यारी चमक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात सुरत पट काय नाही कामात सुरत तुझ 14 लहान पोर 14 तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात पुरत पट काय नाही कामात पुरत तुझा रंग चुरकी टांग गोरा तुझा रंग चुरकी टांग ओठांची शेवण तांबडी भडक तांबडी भडक तांबडी भडक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काही नाही कामात तुरक पट काही नाही कामात तुरक
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
3: बजेटचं काय
2: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
5: द्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं

0: तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात ही व्यक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर याने.

कार्यक्रमात ही भक्ती रचना आपण ऐकणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधली पारंपरिक गीतरचना ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नमस्कार श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 वरून मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे। आज आपले पाहुणे आहेत चित्रकार राजू।

0: बावीसकर साहित्य अकादमीने पुरस्कृत असलेले लेखक राजू बावीसकर यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. PM मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंपराळा जळगाव इथं कला शिक्षक म्हणून 1991 पासून कार्यरत असलेले राजू बावीसकर यांनी चित्रकार म्हणून मोठी कारकीर्द केली आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आजवर जहागीर आर्ट गॅलरी मुंबई, आर्ट टुडे गॅलरी पुणे, अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव अशा अनेक ठिकाणी लागली होती. तसंच अनेक ठिकाणी ते ग्रुप प्रदर्शनातही सहभागी झाले होते. तुम्ही त्यांचं लेखन वाचलं तर कदाचित लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा दैनिकातून त्यांनी चित्रांविषयी स्तंभलेखन केलेलं आहे. कला शिबिरांमध्ये आणि चर्चासत्रांमध्येही ते सहभागी झालेले आहेत. चित्रकारितेच्या कौशल्याबद्दल त्यांना आजवर अनेक पारितोषिके मिळाली. जसं बॉम्बे आर्ट सोसायटी, ललित कला अकादमी, बेस्ट पेंटिंग अवॉर्ड 2021, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी दिल्ली अवॉर्ड, ललित कला अकादमी दिल्ली, अनेक अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आपल्या खडतर जगण्याचे अनुभव त्यांनी काळ्या निळ्या रेषा यात शब्दबद्ध केलेले आहेत. आणि या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याबद्दल आपण त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार राजू बावीसकर, स्वागत आहे रेडिओ विश्वास मध्ये.
1: नमस्कार मेघनाताई. नमस्कार.
0: हो, तुमचं पुस्तक मी कालच वाचलं आहे, राजहंसनं प्रकाशित केलेलं काळ्या निळ्या रेषा.
1: हो.
0: तुम्ही अत्यंत निर्मळपणे सगळं लिहिलेलं आहे की अतिशय गरीब घरात तुमचा जन्म झाला, झोपडीमध्ये राहत होतात, पण अत्यंत प्रेमळ आई वडिलांचा सहवास घेऊन तुम्ही वाढलात आणि पुढे चित्रकार म्हणून नावाला आलात. तुमच्या चित्रकार होण्यात तुमच्या या खडतर जीवनाचा किती वाटा आहे?
1: खर तर जर बघितलं तर पुस्तकात मी जे लिहिलं आहे,
0: हो,
1: लिहून झालं आहे. मूळत मी तर आधी चित्रकार, आधी चित्रातून व्यक्त झालो. जे जे भोगलं असेल, जे जगलं असेल, वंचितांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात मी आधी चित्रातून व्यक्त झालो आणि नंतर मग हळूहळू साहित्यामधून साहित्याच्या जवळ गेलो, अनेक चांगली पुस्तक वाचली आणि मग लिखाणातून व्यक्त झालो. पण त्याला कारण असे होते की माझा जे जो प्रवास होता खर तर बालपणापासूनचा, तो अनेक मुलांचा असतो जे गावाबाहेर गावाच्या बाहेर वस्तींमध्ये राहतात, झोपड्यांमध्ये. तसे आमची पण एक झोपडी होती गावाच्या बाहेर, 100 लोकांच्या झोपड्या तिथं कुटुंब, 100 कुटुंब. आणि मग त्या कुटुंबांमध्ये आमचं पण एक कुटुंब आणि सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी आमच्या झोपड्या, सगळ्यांच्या झोपड्या असायच्या. तर तिथं काही शिक्षणाचा काही स्वभाव पण नव्हता, म्हणजे शिक्षणाचा काही संबंध यायचा पण नाही. पण भाऊ मात्र तेव्हा 6वीला 5वीला होता, म्हणजे शिकत होते भाऊ, मोठे भाऊ. पण मी मात्र शाळेतून उठून गेलेलो, दुसरीला शाळा शिकलेली नाही, शाळा दुसरीला शिकलो आणि दुसरीपासून उठून गेलो. आणि मी इकडं पहाडामध्ये सगळ्या मुलांबरोबर इकडे तिकडे जाणे, पहाडामध्ये काही चिऱ्या होलग्या, चिरे होलगी असतील, घोरपडे असतील किंवा जे जे म्हणजे मासे वगैरे पकडणे, या सगळ्याचा असा प्रवास तो लहानपणी होता सगळा. आणि नंतर मग आम्ही जेव्हा गावाच्या दक्षिणेला जेव्हा आम्ही आलो, आम्हाला इंदिरा आवास योजनेमध्ये प्लॉट मिळाला आणि त्या प्लॉटमध्ये जेव्हा त्या प्लॉटमध्ये आम्हाला जो प्लॉट मिळाला तो गावा त्या वस्तीच्या मध्यभागी मिळाला आणि आमच्या बरोबरचे जेवढी लोक होती अशी त्यांना खूप लांब अंतरावरती ते प्लॉट मिळाले. मग त्याचं झालं असं की माझ्या जवळची जे सवंगडी होते सगळे अशी लहानपणातली सगळी पाडामध्ये हुंडणारी फिरणारी, पाडामधले सगळं पाडात गेलो की तिथं पोट भरायचं आमचं, तिथे सगळी लांब होती. म्हणजे मला फिरायला किंवा पाडात जायला काही संधी तिथं मला उपलब्ध होत नव्हती. आणि माझ्या मागच्या बाजूला पाटील समाज, पुढे महाजन, पाटील वगैरे असे सगळी आणि मध्ये आम्हाला खूप प्लॉट मिळालेला होता. तर त्याच्यात असं झालं असं की माझं चित्र हे लागायचं नाही त्या तेवढ्या प्लॉटमध्ये,
0: बरं,
1: माझी मित्र तिथं लांब. आणि मग नंतर झालं असं की त्या याच्यामध्ये त्या गडबडीत मी सकाळी उठायचो, बघायचो तर सगळी मुलं शाळेत गेलेले असायचे, आपले आपली मुलं मुली आणि त्यांच्या एवढी शेतामध्ये जायचे. मग माझी कुटुंबणा भरपूर झाली त्या काळामध्ये, आणि मग मी वडिलांना जून महिना सुरू होता चांगलं मला आठवतं आणि वडिलांना मी सांगितलं की मला शाळेत जायचंय. वडील त्यावेळेस मला हसले पण होते आणि खूप रागावले पण होते की यावेळेस तुला कोण शाळेत घेईल, मूर्ख झाला का म्हणजे खूप शिव्या पण दिल्या. पण हळूहळू हळूहळू त्यांच्या मागे लागून मी म्हटलं की नाही मला शाळेत जायचंय, जो आपला नातेवाईक चौथीला आहे ना मी त्या वर्गात बसणार आहे. आणि वडील अरे म्हणजे चौथीला कस का तुला घेतील, तू दुसरी बसून उठून गेला मुलगा. म्हणलं नाही मला तिथं शिकायचं म्हणजे हट्टपणा केला मी पण खरं तर. आणि वडिलांनी थोडा मिस्किलपणे जरा संताप करत किंवा की अरे आता कुठे शिकणार एवढा मुलगा म्हणजे एवढा मोठा झालेला आता वाढलेला आणि आता कुठे शिकणार आता याला कोण घेईल शाळेत. पण मी त्यांचा मागे लागले म्हणून झालं असतं की त्याचा त्यांच्यावर पण परिणाम झाला. आणि ते म्हणजे एक दिवशी की चल म्हणे मी तुला शाळेत घेऊन जातो. आणि मी शाळेत गेल्यानंतर माझा जो नातेवाईक होता रमेश नावाचा आणि त्याला रम्या म्हणायचो तर तो त्या वर्गात होता चौथीला. मग गुरुजींना सांगितलं वडिलांनी की बाबा चौथीला जरा बसवा, माझी विनंती आहे हात पाय पडले वडिलांनी. आणि मग त्यांनी पण चार पाच शिक्षकांनी गुरुजींनी मिळून काहीतरी सरला मसलत केली आणि मग ठरवलं की बाबा याचं वय काय आहे किती वयाचा. तर मी त्या चौथीपेक्षा जास्त वयाचं होतो जास्त वयाचा मुलगा. मग त्यांनी विचार केला की यार वयाप्रमाणे हा बसू शकतो म्हणजे मी तेव्हा चौथीमध्ये जाणारा विद्यार्थी आता कुठं आपण शाळा बाह्य म्हणतो बरोबर. त्यावेळेस मी शाळा बाह्य विद्यार्थी होतो आणि मी चौथीला बसलो आणि मला माझं अक्षर पण चांगलं होतं खरं तर मुळातच दुसरीपासून पण वाचन पण बऱ्यापैकी वाचन पण होतं लाईक चित्र पण काढायचं थोडेफार पेन्सिलने म्हणा पेनाने म्हणा असे साधे कागदांवरती. तर त्या वर्गात गेल्यानंतर झालं असं की त्या गुरुजींनी बघितलं की अरे याचा अक्षर छान आहे मग याला आपण फळ्यावर लिहायला हवं. ते जर कुठे गेले त्यांची मिटिंग असेल काही असेल तर मग ते मला फळ्यावर लिहायला लावायचे माझा एकच वर्षाचं किंवा पाण्याचं अक्षर सांगत होतं माझं सगळं मी मला फळ्यावर लिहायला लावायचे. त्यानंतर मग जे मुलं होते त्या मुलांच्या वयांवरती अक्षर चांगलं असल्यामुळे सुरुवातीच्या दिवसामध्ये कोऱ्या वह्या असतात ना मुलांच्या तर त्याच्यावरती नावं लिहून घेणे सुंदर अक्षरात त्यांना डिझाईन काढून देणे. मग इतिहासाचं आम्हाला पुस्तक होतं शिवाजी महाराज वगैरे वगैरे असे त्यांच्यात खूप चित्र होती ते बघून मुलांच्या वयांवर काढून देणे. मग हे त्या गुरुजींना खूप आवडलं की अरे हा त्याची चांगली गोष्ट आहे चित्र काढण्याची. मला ती एक वर्गात मी त्यावेळेस मला गुरुजींनी म्हटलं की तू आता या वर्गातला प्रमुख त्यांनी करून दिलं काही दोन चार महिने गेल्यानंतर एक दोन महिने गेल्यानंतर अरे हा चांगला मुलगा आहे. आणि मग तिथून मी त्यांचं पाठबळ मिळत गेलं शाबासकी मिळत गेली सगळ्या मुलांना कौतुक वाटायचं शिक्षकांना पण वाटायचं की रे हा चांगला चित्र काढतो मग स्पर्धेमध्ये जाणे. आणि मग गावात पण कुठं पाणटपरी असेल काही असेल तर त्यांच्या पत्रांवरती म्हणा भिंतींवरती म्हणा असे चित्र काढत काढत मग मला वाटलं की अरे याच्याने आपल्याला लोक ओळखत आहेत छान पैकी. आणि मग तशी ती सुरुवात होती खरं तर
2: पण आता तसं प्रवास म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शाळेत घालायला पण पहिले नकार दिला होता आणि मग स्टोरी अशी झाली की तुम्ही पुस्तक लिहिलं ते आता एका विद्यापीठाला लागलंय. मोठा ग्राफ आहे हो ना
1: किती मोठा ग्राफ असतो मॅडम. पण मी बऱ्याच वेळा विचार करतो माझा स्वतःच मी विचार करतो की जन्म आपला कुठेही असलं तरी काही हरकत नाही पण आपल्याला चांगली माणसं शोधता यायला पाहिजे. चांगली माणसं आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतात खूप चांगली माणसं असतात गावात. मी असं बऱ्याचदा बोलत असतो माझ्या बोलण्यामध्ये पण की संपूर्ण गाव काही वाईट नसतं मुळात सगळं गाव नाही वाईट असतं त्याच्यात असतील थोडेफार नालायक लोक असतात शिव्या देतात कोणी काही म्हणेल खालच्या जातीला पण सगळीच माणसं नालायक राहिली असते तुम्ही कसं शिकलो असतो ना.
2: हो ना पुष्कळ लोकांनी प्रोत्साहन पण दिलं नाही का
1: प्रोत्साहन दिलं लोकांनी मला की अरे छान चित्र काढतो अरे तू बाबू माणसा मुलगा छान चित्र काढतो असं म्हणायची छानपैकी मला मस्त वाटायचं.
2: तुम्ही आता उल्लेख केलाय एकदा तुम्हाला राजू पेंटरचं चित्र बघायला मिळालं आणि तशी चित्र तुम्ही काढू लागलात पण हे तुम्हाला कसं काय जमलं त्याचं पोस्टर बघून आपण पण असे काढायची चित्र.
1: रवी पेंटरचं म्हणून होते ते तर आमच्या जिल्ह्यामध्ये खूप फेमस होते म्हणजे त्यांचं साईनबोर्ड म्हणजे एकदम छान त्यांची फिगर खूप चांगली काढायची ते महाराष्ट्र त्यांचं नाव होतं मुळात. साईनबोर्डवरती फिगर काढणे, त्यांचा टाईप पण छान असायचा, काटेकोर पण काम असायचं. तर मी बँड वाजवायचो, आम्ही बँड वाजवायचो, आमचा बँड होता. तर बँड वाजवताना आम्ही आरावत वगैरे तालुक्याच्या गावावर जायचो, तालुक्याला जायचो. तर तेव्हा तिथं त्यांचं साईनबोर्ड मी बघायचो आणि मग वाटायचं की अरे इतकं चांगलं काम आपल्याला यायला पाहिजे, असं साईनबोर्ड आपल्याला कधी करता येईल. मग पण मी खूप चांगले साईनबोर्ड केलेत मग त्यांचं, म्हणजे असं वाटायचं की हे रवी पेंटरचं आहे साईनबोर्ड, मी केलेलं साईनबोर्ड. इतकं सेम टू सेम मी करण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे प्रवास, माझ्या प्रवासामध्ये मला प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळं होण्याचं स्वप्न मी बघायचो. मी कधी बँड मास्टर व्हावा, छानपैकी मोठा बँड करावा, असं स्वप्न मी बघायचो. बँड मध्ये मोठमोठी बँड बघितली की तेव्हा मला वाटायचं की अरे नाही, आपण खूप मोठा बँड मास्टर झाला पाहिजे. आणि मग कालांतराने असं व्हायचं की मी साईनबोर्ड करायचो, छान साईनबोर्ड व्हायचे, लोकांना आवडायचं, तालुक्यावर वगैरे सगळ्याकडं हॉटेलला लावायचे, लोक मला बोलवायचे पण चित्र काढायला साईनबोर्ड होती म्हणा किंवा प्लायवूडवर वगैरे. तर त्याने पण असं वाटायचं की अरे आपण रविवंतर साठी मोठे पेंटर झाले पाहिजे, साईनबोर्ड आठ झाले पाहिजे. हा तरी असं हा सगळा किती वय असतं ते, म्हणजे ते वय असतं आपलं की तेव्हा तेव्हा आपण त्या त्या याला आयडॉल समजतो आणि हिरो समजतो. हो कलेना
2: कला शिक्षक झाला, बँड मास्टर नाही, कला शिक्षक झाला आणि मुलांना शिकवलं कला वगैरे. परंतु आता तुमचा नंतर पुढे ग्राफ खूप मोठा झाला. आता काळ्या निळ्या रेषामध्ये फक्त इथपर्यंतच ग्राफ आहे की तुम्ही चित्र काढले, आलमगीर म्हणून ती पानाची टपरी होती तिथे तुमची चित्र लावली, त्यानंतर तुम्हाला चित्रकार म्हणून थोडस रिकॉग्निशन मिळालं. पण नंतर तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकलात ना चित्रकारी, आणि मग पुढे पुढे तुमचे प्रदर्शन वगैरे झाले हे कसं काय झालं?
1: खर तर मी गावामधून मला चित्रकला महाविद्यालय असत असं काहीतरी शिक्षण असतं चित्रकलेचं. गावामध्ये काही लोकांना माहित पण नव्हतं की असं काही शिक्षण असतं, बरोबर. काही मोठ्या मुलांसारखं लोकांना माहित होतं, आमच्या कला शिक्षकांना माहित होतं की असं शिक्षण असं आहे छानपैकी, तू याच्यात करू शकतो. आणि आमच्या गावात सर नोकरीला असलेले त्यांचे वडील असे दोन मित्र आलेले होते, म्हणजे बाहेर गावून त्यांचे वडील वगैरे नोकरीला होते मराठी शाळेला. ते चित्र छान कळायचे त्यांच्याकडनं पण हे गोष्टी मला कळायच्या की असं काहीतरी कॉलेज असतं. पण त्याच्यासाठी दहावी पास व्हावं लागतं, हे मात्र तेव्हा दहावी पास होतो, आता बारावी झालेले आहे. मग तेव्हा दहावी पास मी जेव्हा खरगडा गेलो, म्हणजे हे मला गावातच कळलेलं होतं. आणि गावात म्हणजे काय की दोन एक लोकांना मी म्हटलं तसं की दोन एक लोकांना फक्त माहिती होतं सर आणि या कला शिक्षकांना. आणि आमच्या समाजात तर अजूनच काहीच तानपत्ता नव्हता की हे काही शिक्षण असतं असं काही. मग त्यांना सहज असं वाटायचं की बाबा हा कुठेतरी बाहेर गावी पेंटर कडे पेंटर की शिकायला निघालेला आहे, चाललेला आहे, इथं एक वर्ष दोन वर्ष थांबणार आहे. ते म्हणायचं म्हणून की बाबा हे त्याच्या चित्र चांगला करतो, तू तो पेंटर चांगला आहे, मग कशाला शिकायचं अजून पेंटर कडे जाऊन. हे त्यांना काहीच माहित नव्हतं समाजाला, आमच्या समाजात लांब लांब पर्यंत काही समजून होता. मी चित्रकला महाविद्यालयात गेल्यानंतर खरेदाला मी माझा एचडी वगैरे झाला तिथं खरेदाला चित्रकला महाविद्यालयाला. आणि तिथं मला कळलं की अरे आपण जे चित्र काढतो ते वेगळे आणि अभ्यास वेगळा आहे खर तर. साईन बोर्ड करणं हा काही चित्रकलेचा अभ्यास नाहीये. तिथं हळूहळू त्या पायऱ्या कळल्यात, स्केचिंग काय असतं, रंगछटा काय असतात, त्याच्यातले मूलभूत काय काय गोष्टी आहेत चित्रकाराच्या संदर्भातल्या, त्याचे काय काय टप्पे आहेत, हे सगळे त्याचा मुलगा झाला. आणि तेव्हा माझे डोळे खारकन उघडले, अरे हा म्हणजे हे शिक्षण वेगळं असतं. आणि मग तो प्रवास करत करत आमच्या याच्यामध्ये चित्रकलेमध्ये असं असतं की आपण अकॅडमिकच शिक्षण घेतो खर तर,
2: बरोबर.
1: आपल्याला अकॅडमिक नंतर काहीच मिळत नाही पुढं, तुम्हाला स्वतःला शोधायचं असतं ते. आणि मग माझं कॉलेज झाल्यानंतर मी गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबादला पण होतो आपल्या आर्टला बीएससीसाठी. मग तिथून झाल्यानंतर मला नोकरी लागली. पण मी त्या चित्रकलेच्या संदर्भात अस्वस्थ होतो की मला काहीतरी मी इतके चित्रकार बघतो, नवं काम करतात ते, काय असतं हे नवं काम, त्याचा अभ्यास काय असतो, असे अभ्यास करत करत चित्रकारांशी मैत्री झाली बरीचशी, मुंबई मधले वगैरे, नाशिक, मुंबई, महाराष्ट्रातले बरेच चांगले चित्रकार. आणि मग हळूहळू वाचनातून पण कळत गेलं. आणि नंतर मी कळलं की अरे आपण जे काम करतोय ते अकॅडमिक आहे सगळे, असे म्हणजे आपल्याला शिकवलेलं आहे वर्गात. हा, तेवढंच आपण त्या रेषेमध्ये आपण काम करतोय. मग कलेमध्ये वेगळं काय असतं? तर मग कलेमध्ये वेगळं, जसं गायनामध्ये पण वेगळं असतं, नाटकामध्ये वेगळं असतं, तसं चित्रकलेमध्ये पण वेगळं काहीतरी शोधायचं असतं तुम्हाला. मग त्याचा शोध घेणं म्हणजे मग ते अत्यंत धोकेदायक पण गोष्ट असते चित्रकारासाठी, म्हणजे प्रत्येक कलेसाठी, की शोध घेत राहणे. मी ते शोध तुम्हाला तुम्हाला ते मिळेल की नाही, मी ते दिसतंय तुम्हाला, पण ते दिसणं खरं दिसणं असतं का ते, त्याचं पण शोध खूप कठीण असतो खरं तर. ते त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करणे, संशोधन करणे काहीतरी.
2: बरोबर,
1: म्हणजे तुमच्या दिशा तुमच्या वाटल्या पाहिजेत त्याचा.
2: बरोबर,
1: तुमचे आकार तुमचे वाटले पाहिजेत, आणि तुमचं जे ठेवण आहे किंवा तुमचं जे निर्मिती आहे ती तुमची वाटली पाहिजे.
2: तुमचं वैशिष्ट्य
1: एवढ्या वैशिष्ट्य म्हणजे इतक्या गर्दीमधून तुम्हाला वेगळं पण सिद्ध करायचं तुमचं स्वतःच. जसं की आपण गाण्यामध्ये म्हणतो की कुमार जींनी त्यांचं वेगळं पण सिद्ध केलं, पंडित जसराजांनी त्यांचं वेगळं पण सिद्ध केलं गायकामध्ये. भीमसिंग जोशी असतील, ह्या लोकांनी गायकीमध्ये त्यांचं एक वेगळं पण सिद्ध केलं ना. तसंच कलेमध्ये पण असतं खरं तर, चित्रकलेमध्ये पण तुमचं एक वेगळा ठसा, वेगळा तोंड, तुमचं वेगळं, तुमच्या संदर्भातून तुमच्या आतून आलेली गोष्ट असेल ती. मग तसं मांजरे जे प्राणी असतील, गरुडवर असतील, पक्षी असतील, डोंगर आहे, डोंगरातले दारिद्र्य जगणारे माणसं असतील, तर हे माझा मला ते अस्वस्थ करायचं खरं तर. त्या अस्वस्थतेमध्ये माझे चित्र होत गेलेत खरं तर. ती रेषा ती तशी तुटक रेषा आली मग खरं तर, की अर्धवर तुटलेली रेषा वाटते कधी कधी. कधी कधी ते तिथले पार्ट असतात साधारणतः बायांचे, माणसांचे, काही मधुनाथ प्राण्यांचे असतात. तर हे मला वाटतं की हे त्या लोकांचं जगणं आहे खरं तर. आणि ह्या वर्तमानात पण काही फारसं बदललं नाही असं मी बघतो. तरी मी ज्या ज्या ठिकाणी जातो, आजही माझ्या नातेवाईकांकडे मी जातो गावामध्ये किंवा अनेक ठिकाणी जातो गावगाड्यांमध्ये, तर फारसं काही बदललेलं नाही. तेवढं त्याच्यात आपण शहरात पण नाही बदललेलं. तुम्ही बघा सुलामेऱ्याचा किंवा एखादा कामगार असेल, तो रोज त्याचं काम करून त्याचं कुटुंब भागवत असेल. आणि मग मला वाटतं की हे सगळं फेसलेस आहे. ही माणसं त्यांना चेहरे नाही.
2: बरोबर,
1: या माणसांना चेहरे नाही खरं तर. जन्माला येतात आणि आपलं आपलं निमूटपणे काम करून निघून जातात.
2: त्यांची
1: काही फारशी तक्रार पण नसते कोणाविषयी. तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग बांधणारे, उभे करणारे हात बघितले, त्यांचे चेहरे लक्षात नाही राहत आपल्याकडेच. मजुरांचे चेहरे नाही लक्षात राहत. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे चेहरे लक्षात राहत नाही. गरिबीमध्ये जीवन काढणाऱ्या माणसांचे चेहरे लक्षात राहत नाही. तुम्ही एखादे बिल्डर असेल तर ते बिल्डरची पाठीवरून तो बिल्डर तुम्हाला लक्षात असतो, आर्किटेक्ट लक्षात असतो. तर त्या तुझं घाम गाणार असतो तिथं, तिथे चेहरे मात्र तू फेसलेस असतो तो करतो. त्याला काही कुठं स्थान मिळत नाही. आणि तसं आजार अनेक वर्षापासून बघतोय आपण खरं तर. ते माणसं माझं खूपच जवळ वाटतात मला. आणि ते जवळ वाटण्याचं कारण आहे की मी माझं जगणं बालपणापासून तर आताही बघतोय मी तिथे जगणं दिसतो मला माझ्या वयाच्या मुलांमध्ये पण. कारण की आजही आमच्या तालुक्यामध्ये ते शिकलेली मुलं काही दिसत नाही.
2: बरोबर आहे. आणि तुम्ही त्यांची चित्र काढलेली आहेत या सगळ्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांची, दुःखी जीवांची, त्यांच्या त्या कामात हाताला जे त्यांचं काम आहे. कोणी गुरुढार पाळत आहेत, कोणी शेतात काम करत आहेत, कोणी म्हणजे ह्या सगळ्यांच्या सकट. आणि ती कदाचित पाठमोरी आहेत कधी कधी, म्हणजे चेहऱ्यांची गरज नाही. हे जगणं कसं आहे, त्या झोपडी आहे तिथे काय आहे, अशा पद्धतीची तुमची त्या माणसांची तुम्ही चित्र काढले तळागाळातल्या लोकांची. आणि हे तुमचं वैशिष्ट्य ठरलं ना. कारण लोक कसे चित्र काढतात की बाबा सूर्योदय आहे, झोपडी आहे, नंतर त्याच्यावर सोनेरी प्रकाश पडला आहे, एक काहीतरी घागर घेतलेली बाई आहे, तिचा पदर आहे, अशी चित्र लँडस्केप आहे. पण त्यापेक्षा ती तुमची चित्र वेगळी होती, की त्यात ते दुःख भरलेलं होतं प्रत्येक चित्रामध्ये. या माणसाचं दुःख, या माणसाचं जगणं कसं आहे,
0: ना, तुम्ही म्हटलं तर येतो आणि जातो माणूस, त्याचं

0: हे व्रत नाही
1: आणि मला तेच म्हणायचं ना की चित्र कसं काढावं कुणी म्हणजे असंच काढलं पाहिजे असं काय नाही ज्याला वाटेल त्यांनी तसं
0: करावं आणि ही पद्धत कोणी केली नव्हती कोणी काढली नव्हती अशा प्रकारची चित्र ते तुमचं वैशिष्ट्य ठरलं पण याहीपेक्षा मी विचारेन हे तुम्ही चित्रकारितेमध्ये तर वेगळेपणा केलं पण मग तुम्ही लेखनामध्ये सुद्धा आता हे जर तुम्ही काढलंय आत्मकथन काढणाऱ्या रेषा याच्यात पण लोक म्हणतील की हे आत्मकथन आहे पण आत्मकथन कसं हे तुम्ही स्वतःवर फोकस ठेवलेलंच नाही याच्यात त्या माणसांवरच ठेवलंय की त्या अशा जगण्यातल्या कळा या दाखवल्यात तुम्ही त्याच्यात नाही का
1: मला एक माध्यम होतं आधीपासून चित्रकला माध्यम तर चित्रकलेमध्ये मी व्यक्त व्हायचो की चित्रातून ते माणसांना मी दाखवायचो जे त्यांचं जगणं असायचं वंचितांचं दुःख असायचं दारिद्र्य असायचं पण या माध्यमामध्ये आल्यामुळे काय झालं की मला विस्ताराने थोडस भिडतं आलं विस्ताराने काहीतरी त्यांना मानता आलं त्यांना न्याय देता आला खरं तर लिखाणामधून
0: बरोबर
1: त्या पात्रांना न्याय झाला की एखादी बाया असतील त्यातल्या त्या
0: पात्रामधल्या
1: तर त्यांना पण न्याय देता आला की अशा अनेक बाया होत्या की त्यांनी मला खूप चांगलं जगवलं खरं तर म्हणजे लहानपणापासून अनेक अशा बाया होत्या की त्यांनी मदत केली मला की तेव्हा त्यांच्या पोटाचे खडगे म्हणजे त्यांची पोटाची खडगे पडताना त्यांना त्रास व्हायचा म्हणजे ते इकडे तिकडे बाकर शोधायची पण त्यांचा घासातला म्हणजे फिरवून सुद्धा मला घासातला घास द्यायची ही माणसं कुठे आहेत ना आता किती मोठी माणसं आहेत ना इकडे तर आणि मग म्हणून मला वाटतं की त्यांना ते विसरता येत नाही मला कारण आणि ते माझ्या सातत्याने आतमध्ये पडून असतात मला वाटतं की माझ्या आतमध्येच ते सगळी पात्र आहेत आणि मी सातत्याने त्या पात्रांचा विचार करायचो सातत्याने त्या पात्रांचा विचार करायचो आणि हे लिहून मी थोडासा मोकळा झालो आणि ते लिहून मोकळं झाल्यामुळे मला वाटतं की मी त्या पात्रांना माझ्या ते पात्र नाही काही काही आहेत 5-7 लोक आहेत अजून पण स्त्रिया आहेत त्याच्यातल्या गावात
0: त्या पात्रांबद्दल आपण बोलूया आता सध्या पहिल्या एपिसोडची वेळ संपत आली आहे दुसऱ्या एपिसोडला आपण परत बोलूया म्हणून सध्या मी आपल्या रसिकांसमोर तुमची रजा घेते आणि परत पुढच्या एपिसोडला बोलवते तेव्हा आपण तुमच्या अवॉर्ड बद्दल बोलू निर्णय तुमच्या प्रदर्शनांबद्दल बोलू आणि त्या त्या चित्रांमध्ये तुम्ही काय दिलं आहे आणि तुम्हाला काय द्यायचं आहे याबद्दल सुद्धा बोलू चालेल ना
1: ओके ओके मॅम चालेल चालेल धन्यवाद मॅडम
0: खूप खूप धन्यवाद राजू पारिस्कर सर पण आलात आणि आपण चित्रांबद्दल असं वेगळं काहीतरी सांगितलं आपल्या कौशल्याबद्दल आम्हाला बोलायला आवडेलच सध्या
1: आपण मला मोकळं केलं खरं तर माझ्या तुम्ही मुलाखत घेऊन मेघनाताई खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद
0: रेडिओ विश्वास तर्फे

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा अय्यर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देववर्मन यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: अनुराधा पौडवाल आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. चोर और चांद या चित्रपटामधलं गीतकार योगेश गौंड आणि संगीत दिलं आहे निखिल विनय यांनी.

0: हे गीत होतं चोर और चांद या चित्रपटामधलं.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: डकैत या चित्रपटामधलं शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात बर्द या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत प्रयागराज यांचं. हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार आहेत अन्नू मलिक.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत दिवाना तेरे नाम का या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. ऐकूयात महेंद्र कपूर, उषा खन्ना आणि दिलराज कौर यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: ऐकूया नौशाद यांच्या संगीताने सजलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे धरमकाटा या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेओ नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग या कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते। आज मी आहे नाशिकला आणि नाशिकला मुलाखत घेणार आहे सौस्मिता मुकुंद गांगल यांची। मुलाखत अशासाठी घेणार आहे की परदेशात अनेक लोक जात असतात, अनेक स्त्रिया जात असतात, मुलं जात असतात, एक एकट्या जातात, कुणी सोबत घेऊन जातं, पण ह्या त्यांच्या मुलाकडे, म्हणजे मुलगा नक्कीच कॉलेजमध्ये असणार किंवा नोकरी करत असणार, त्यांच्याकडे जात असताना त्यांना वेगवेगळे काय अनुभव आले हे जाणून घेऊया। आणि तिथे असताना सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा काही वेगळे अनुभव आले का हे जाणून घेण्यासाठी ह्या मुलाखतीचा प्रपंच। अमेरिकेला त्या जवळपास बऱ्याचदा गेले असतील। मी पोचतेच

0: त्यांच्या घरी, विचारूया त्यांनाच आपण. नमस्कार स्मिताताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: तुम्ही बऱ्याचदा अमेरिकेला गेलात, किती वेळा गेलात साधारण?
1: साधारण 5 वेळा तरी गेले मी.
0: हा, आणि केव्हा तरी एकट्या पण गेला असाल?
1: हो, एकटेच जास्ती वेळा गेलेली आहे.
0: आणि अमेरिकेत कोण असतं?
1: अमेरिकेत माझा मुलगा असतो.
0: एवढा आहे तो?
1: तो आता 29 वर्षाचा आहे.
0: तो नोकरी करतोय.
1: हा, MS केलं त्यानं तिथे आणि मग नोकरीला लागला.
0: अरे वा, त्याला भेटायला तुम्ही जात असणार. आणि एकट्या गेल्यानंतर असा काही वेगळा अनुभव आलाय का? आला असला तर जरूर सांगा, म्हणजे श्रोत्यांना सुद्धा त्या अनुभवातनं शिकायला मिळतं.
1: नक्कीच नक्कीच. पहिलाच अनुभव अगदी असा होता की एकटी जायचं होतं. आत शिरले मी नेहमीप्रमाणे आणि मुंबईच्या एअरपोर्टमध्ये आत शिरले. आणि जेव्हा मी शक्यतो हा विचार ठेवूनच जात होते की एक 4 तास, अगदी परफेक्ट 4 तास आत सोडतात तसंच जायचं, त्यामुळे माझा पहिलाच नंबर डेस्कला लागलेला होता. आणि हे फार बरं झालं कारण माझं तिकीट ऑल ऑफ अ सडन कॅन्सल झालेलं आहे असं मला तिथे कळलं, माझा नंबर लागला तेव्हा.
0: बर.
1: हां, तर आणि तिथे ते जे डेस्क असतं ते त्यांच्या एअरवेजचं असतं, त्यामुळे त्यांनी बाकी काही ते म्हणले आम्ही मदत करू शकणार नाही, तुम्ही हेल्प डेस्कला जा. मग मी हेल्प डेस्कला गेले तर त्यांनी सांगितलं की नाही, हे तुमची जी फ्लाईट आहे ती, म्हणजे तुमचं तिकीट नाहीच आहे, इथं तिकीट दिसत नाहीये नाव, म्हणजे तुम्ही तुमचं तुम्ही आता बघा काय ते.
0: म्हणजे तुम्हाला धक्काच असणार की तिथं गेल्यानंतर, आत गेल्यानंतर तुमचं तिकीटच नाहीये म्हटल्यानंतर मग बाहेर होतं का तुमच्यासाठी कोणी आलेलं?
1: येस, माझे मिस्टर बाहेर थांबलेले होते, मुकुंद गांगल. तर त्यांना मग मी लगेच कॉल केला, म्हटलं असं सर त्यांचं म्हणणं आहे की आपलं तिकीट कॅन्सल झालेलं आहे किंवा ते दिसतच नाहीये. तर मग ते म्हणे मी चौकशी करतो कारण आम्ही अदानी थ्रू केलेलं होतं हे तिकीट. मग त्यांनी अदानी तिथे फोन लावले, ते काय त्यांचं त्यांचं बाहेरच्या बाहेर चालू होतं. तर त्यामध्ये मी माझ्या मुलाला US कॉल केला. तो नॅचरली तो त्याचा ऑफिस चालू होतं पण तरी सुद्धा त्यांनी घेतलं की ही निघणार आहे, त्याला एक माहीत होतं आई, त्यामुळे त्यांनी लगेच कॉल अटेंड केला. त्याला मी म्हंटल की अरे असं असं तिकीट कॅन्सल दाखवतंय, तुमचं काही तुम्हाला काही आलेलं आहे का मेल इंटिमेशन एनिथिंग काही, तर ते चेक करा कारण मुलानं तिकीट केलं होतं. तर ते दोघंही मग कामाला लागले. आणि एवढंच झालं की माझ्या मिस्टरांनी मला एवढं सांगितलं की तू आता आत गेलीयस, तू बाहेर येऊ नकोस, तिकीट जरी कॅन्सल झालं असेल तरी मी तुला दुसरं तिकीट काढून देतो कारण आपला मुलगा तिथे वाट बघतोय, त्यामुळे तू जाणं गरजेचं आहे. बाकी तू आता त्याची काय रिफंड मिळतोय नाही ते त्याची तू चिंता काही करू नकोस.
0: बर. मग मुलांनी काढलं होतं तिकीट, मग त्याला काही समजलं का कशामुळे कॅन्सल झालंय किंवा काय?
1: हा, तेच मग माझ्या मिस्टरांनी त्याला फोन लावला की तू थोडस तुला काही मेल आलेत का त्या एअरलाइन्स कडनं मे बी, किंवा असं ते चेक कर की काही इंटिमेशन एनिथिंग, किंवा मग अगदी काही नाही तर बँक स्टेटमेंट तुझं जे आहे ते चेक कर की साधारण ती अमाऊंट मॅच होतीये का, काही आलंय का तुझ्याकडं. तर त्याच्याकडं जंकमध्ये सुद्धा, जंक मेल्समध्ये सुद्धा काही मेल नव्हतं, नो इंटिमेशन. पण एवढंच झालं होतं की एक साधारण त्या डेट, ह्या डेटच्या आधी काहीतरी 15 दिवस आधी एक अमाऊंट मॅच होत होती जी त्या ह्याच्याशी, म्हणजे तिकिटाच्या ह्याच्याशी मॅच होत होती. त्यामुळं त्यांनी एवढंच सांगितलं की बहुतेक मला रिटर्न आले आणि त्याच्यावरती बाकी काहीच होतं, एअरलाइनचं नाव सुद्धा नव्हतं.
0: हा, आणि त्यामुळे मग कळायचा मार्गच नव्हता.
1: एक्झॅक्टली, की अमाऊंट लावण म्हणजे ते आम्ही आता केलं मॅच म्हणून, म्हणजे ते आलेले होते रिफंड, तो काय प्रश्न नव्हता. मग तिथे मीन वाईल मला मिस्टरांनी एवढंच सांगितलं की तू डेस्कला जाऊन एवढंच चौकशी कर की नेक्स्ट फ्लाईट आहे का. मग ते असं झालं की जी 1:30 ची फ्लाईट होती पहाटेची, त्याच्याऐवजी 2:30 वाजताची फ्लाईट होती. मग ते म्हणे की ठीक आहे, तिथं काही तिकीट्स अवेलेबल आहेत का त्याची चौकशी कर, मला कळव. मीन वाईल त्यांनी ते सगळं ऑनलाईन बघितलंच होतं, त्यांनी आणि मुलांनी असं मिळून ठरवून पुन्हा ती 2:30 च्या फ्लाईटचं माझं तिकीट बुक केलं. हा एक वेगळाच अनुभव होता.
0: मिळालं पण तुम्हाला?
1: हा, लकीली मिळालं. आणि अशा वेळेला काय होतं, नेमकं एखाद दुसरंच राहिलेलं होतं असावं मे बी, पण ते आम्हाला आधीच्या तिकिटापेक्षा खूपच कमी पडलं. ते एक लक फॅक्टर होता म्हणजे.
0: पण तुम्हाला ते ब्रेक जर्नी होता, लेओव्हर होता की डायरेक्ट फ्लाईट होती?
1: नाही, लेओव्हर होता एक. आधीच्या ह्याच्या प्रमाणे माझा लेओव्हर म्युनिकला होता, त्यामुळे मी साधारण एक युट्यूबवरती म्युनिकचं एअरपोर्ट म्हणा किंवा काय बाकीची जी सगळी कुठून कसं जायचंय वगैरे एक साधारण दाखवतात ना, ते बघून गेले होते की बाबा हा ठीक आहे, कारण मी पहिल्यांदाच जाणार होते. शिवाय लेओव्हरचं विमान मी पहिल्यांदाच करणार होते अदरवाईज मी आधीच्या वेळेला गेले होते तेव्हा मी डायरेक्ट फ्लाईटनी 15 तासाचा प्रवास करून गेले होते.
0: बरोबर.
1: पण ह्या वेळेला असं होतं म्हणून मी केलेला अभ्यास होता म्हणा आणि आता नेमकं लेओव्हरचं लोकेशन पूर्ण येस चेंज झालं होतं, आता ते फ्रँकफुर्ट झालं होतं, त्यामुळे माझा अभ्यास उपयोगी पडला नाही. पण होप सो ठीक आहे म्हणलं बघू, आता मेन तिकीट काढून त्यात शिरणं हे महत्वाचं झालं.
0: मग पुढे काय झालं? फ्रँकफुर्टला उतरलं.
1: फ्रँकफुर्टला उतरल्यावर एवढंच आहे की आपल्याकडं जसं भारताचं म्हणजे माणसं भरपूर म्हणतो ना आपण, एक मॅनपॉवर असते हेल्प करायला, तसं तिथं नाहीये. तिथं तुमचं सगळं डिस्प्ले वरती आहे मे बी, आणि खूप दूर दूर तक आपल्याला असं एकटं आधी जायला लागतं, मग गेट्सच्या जवळ वगैरे मिळतात लोक, म्हणजे तुमच्या फ्लाईटला असतील ती लोक मग मिळतात. मग तिथे तसंच झालं, मग आधी आपल्या म्हणलं गेट आणि हे कुठं आहे ते बघून तिथे जायचं ठरवलं, पण डिस्प्ले बोर्डवरती कुठेही तर डिस्प्लेचं येतच नव्हतं कारण टायमिंग अजून व्हायची होती त्यांची. म्हणलं ठीक आहे एके ठिकाणी जाऊ असं मी ठरवलं, की तो जो रस्ता तिथं जातोय किंवा जे दाखवतात ना की अमुक ठिकाणी तुम्ही हे करा काय कनेक्टिंग फ्लाईट्स तुम्हाला मिळतील अशा ठिकाणी तुम्ही जा, मग अशा ठिकाणी मी ते बघून ॲरोज गेले. मग लकीली एक छान इंडियन फॅमिलीज होती तिथे, फॅमिली होती आणि बेसिकली नवरा बायकोन लहान मुलं होतं, त्यामुळे मी थोडंसं हिम्मत केली की नाही आता आपण ह्यांना विचारू, कारण माझं वायफाय पण कनेक्ट होत नव्हतं. ऍक्च्युली एअरपोर्टला फ्री वायफाय असतं, पण ते माझं तेही ट्राय करत होते तर तेही कनेक्ट होत नव्हतं. मग त्या माणसांनी मात्र मला लगेच हेल्प केली की तुम्हाला सांगतो मी कसं करायचं काय ते, त्यांनी दाखवलं मग माझं कनेक्ट झालं. आणि मग त्यांनाच मी परत म्हणतो ना आपण की आपल्याला तोंड उघडावंच लागतं, बाहेर पडायचं आणि एकटं जायचं म्हटलं की हे करावंच लागतं, त्यांनाच मी हिमतीने विचारलं की तुम्ही कुठे जाणार आहे बाबा म्हणजे मला सांगा. तर ते त्याच ह्याला पुढे जायचे होते म्हणजे न्यूयॉर्कच्याच ह्याला उतरायचे होते. मग त्यांना मी एवढंच सांगितलं की मी पण त्याच फ्लाईटसाठी हे करते, तर थोडंसं म्हणजे मला काही लागली हेल्प तर तुम्ही कराल असं त्यांना मी विचारून सांगितलं. पण ते म्हणे ठीक आहे म्हणे आम्ही इथं चिल्ड्रन्स एरियामध्ये आहोत, डोंट वरी म्हणे, जाताना आम्ही तुम्हाला एक जर तुम्ही नसाल ग्रेटच्या इथंपर्यंत पोहोचला तर आम्ही तुम्हाला हाक मारू. मग
0: म्हणजे चालू झालेलं,
1: पण वायफाय चालू झालं येस, त्यामुळे मी
0: डिस्प्लेवर दिसायला लागलं
1: आणि हा डिस्प्ले दिसायला, त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना आधी कनेक्ट कॉल केला की बाबा मी पोचली आहे, कारण जो आधीचा गोंधळ सगळा होता त्यामुळे सगळेच तसे थोडेसे हा शॉक मध्ये होते की आता ही काय पुढं काही व्हायला नको. त्यामुळे मग नंतर गेटशी आली अनाउन्समेंट झालं बसले आणि मग चढल्यावरती पण मी बोर्डेडचा मेसेज केला आणि मग ते त्यांना हुश झालं.
0: वा छान मस्त एक अनुभव आहे. आणि तिथे अमेरिकेत असतानाचा एक अनुभव सांगा ना, की तुम्ही पोहोचलात मुलाच्या घरी पण असा काही वेगळा अनुभव आला का? तुम्ही म्हटला होतात मागे की काहीतरी पोलीस वगैरे आले होते, तो सांगा ना.
1: हा असंच मग ह्याच ह्याच्यात मी पोहोचले मुलाकडे असं एकदा, म्हणजे आम्ही तसे झोपतो लवकरच, 9:30 आम्ही झोपतोच कारण तो लवकर तो उठून त्याला 7:45 बाहेर पडायचं असतं, ऑफिसला पोचायचं असतं 7:45 रादर, त्यामुळे आम्ही लवकर झोपणारे मेंबर आहोत, त्यामुळे झोपलो तर लवकर झोपतो. पण रात्री 12:30 बेल वाजली रात्री, त्यामुळे मग एकदम म्हणजे आणि मलाही जाग, म्हणजे त्याला तर नाहीच जाग आली पण मला जाग आली म्हणलं त्याला. मग मी त्याला उठवलं मुलाला की अरे म्हणलं आपली बेल वाजतीये काय बघ बरं. तर मग त्यांनी दार उघडलं, दार उघडलं म्हणजे बाहेर कॉप्स होते दोघं आलेले, एक बाई.
0: कॉप्स म्हणजे कोण?
1: कॉप्स म्हणजे पोलीस तिथले.
0: बरं.
1: हा त्यातली एक बाई होती आणि एक पुरुष होता. अक्षरशः 6-6.5 फूट उंच दिप्पाळ आणि गोरेफान, ते बघूनच आधी धडकी भरली. पण तरी त्यांनी सांगताना एवढं सांगितलं की तुम्ही आधी चेन लॉक लावा, तुम्ही दार उघडू नका, हे मात्र त्यांनी बाहेरून लगेच सांगितलं. मग यांनी चेन लॉक लावलं आणि विचारलं की काय झालं बाबा. मग ते म्हणले की आमच्या इथं आम्हाला ना एक डिस्ट्रेस कॉल सारखा आलाय, की एक कॉल असा आलाय की कोणीतरी व्यक्ती म्हणजे काहीतरी विचित्र करतंय, ओरडतंय, आरडाओरडा करतंय आणि इथं ह्या फ्लॅट मधनं तो हे आलाय असं, की ह्या फ्लॅट मध्ये काहीतरी घडतंय
0: किंवा बिल्डिंग मध्ये. त्या
1: ऍक्च्युली त्या बिल्डिंग मध्ये होतं, बिल्डिंगच्या बाहेर होतं, आमच्या फ्लॅटच्या बाहेर होतं वाटतं, हे आम्हाला नंतर कळलं. पण फ्लॅट आम्हाला आणि ऐकूही आलं नाही काही, आम्ही गाढ झोपेत होतो. पण हे असं झाल्यामुळं त्यांनी ज्यांनी कोणी कंप्लेंट केली 911 त्यांनी जस्ट एक असा एक रॅन्डम तो बिल्डिंगचा नंबर आणि एक सांगायचा म्हणून फ्लॅट नंबर दिला आणि तो नेमका आमचा होता आणि आमचा ग्राउंड फ्लोअरचा होता, त्यामुळे ते लोक आमच्या इथं आले. पण म्हणजे असं झालं की ते वेगळंच काहीतरी
0: मग त्यांनी तुमची चौकशी करायला सुरुवात केली का?
1: हो, चौकशी केली त्यांनी आणि मुलाला विचारलं की तुझ्या इथं खूप कोणीतरी बायका बाई वगैरे असं काही चाललंय, काहीतरी वेडवाकडं काही चाललंय का? तो म्हटलं बाई नाही म्हणे, माझी आई आहे फक्त असं. आणि तो इतका झोपेत होता की नाही म्हणे माझी आई आहे. तर म्हणे हो का म्हणे. मग तेवढ्यात मग मी पुढं गेले की काहीतरी वेगळं वाटतंय असं म्हणणे, कारण तोर मी आतच थांबले होते की उगच काही नकोच म्हणजे. पण मग मी बाहेर तिथं उभे राहिले तर म्हणलं आय एम इज मदर, एवढंच मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी जस्ट माझ्याकडे बघितलं आणि मग ओ सॉरी असं म्हटले लगेच. आणि एवढंच झालं की त्यांनी वॉकी टॉकीने ते जे काय असतं कनेक्ट करून त्याच्यावरनं ते प्रोसेस पूर्ण केली की इथं आत्ता काही नाहीये. हा, पण डोंट नो कुठून कॉल आलाय तर ते आता आपल्याला चेक करायला लागेल बाबा असं म्हणून ते म्हणजे निघून गेले. पण तो एक म्हणजे मला तर एक अर्धा पाऊण तास अजिबात शांतता नाही की काय झालं बाबा असं. एवढंच
0: आणि कधी पोलीस आले नाहीत आणि पोलीस आपल्या घरात आले तेही अमेरिकेमध्ये.
1: एक्झॅक्टली, ते जास्ती धक्कादायक होतं की आणि बरं असं आपण एकदम झोपेत असून एकदम उठवलं की ते म्हणजे खरंच खडबडून जागे झालं असं म्हणण्यासारखं झालं ते.
0: तर म्हणजे छान, एक वेगळाच अनुभव तुम्ही सांगितला आणि कुठल्याही अनुभवाला धीराने तोंड दिलं आणि व्यवस्थित बोलून सांगितलं की गोष्टी सुटतात. एरवी तुम्हाला अमेरिकेतली लोक कशी वाटली? पण फ्रेंडली वाटली, मदत करणारी वाटली?
1: प्रश्नच नाही, अगदी अगदी. म्हणजे एक तर त्यांच्याकडे ना खूपच मॅनर्स एटिकेट्स साईड बरोबर वॉक करताना वगैरे त्यांचं ते राईट साईड लेफ्ट साईड फार पाळतात. दुसरी गोष्ट शॉर्ट टॉक, म्हणजे तुम्ही समोर आलात की हॅलो हाय हाव आर यू हे ते बोलणार, अनोळखी असू देत नाही तर काही असेल एक तुम्हाला स्माईल देणार. तुम्ही म्हणजे काही त्यांचं तिकडं घडलेलं असू देत पण तुमचे समोर तुम्ही आलात की ते अगदी स्माईल देणार, हसणार, हॅलो हाव आर यू गुड मॉर्निंग हे म्हणणारच. आणि
0: असं का म्हणणार त्या अनोळखी लोकांना सुद्धा?
1: ती पद्धत आहे म्हणजे आय डोंट नो, बलाई ते पण मन छान वाटायचं म्हणजे असं नाही की उगतच म्हणलंय बाबा, पण छान स्माईल देऊन वगैरे एक त्यांच्याकडची एक मॅनर्स एटिकेट्स असतील. आपण नाही का रामराम म्हणतो किंवा असं त्याच्या टाईप नमस्कार म्हणतो तसं टाईप आहे, पण ते ओव्हरऑल सगळ्यांचीच तसे वागतात हे मात्र आहे. आणि शिस्त म्हणजे हो खूपच पाळतात. आणि आवडलं मी मला. आणि क्यूज मध्ये ही जी आहे ना, ही जी लाईन मध्ये राहणं हे खूपच शिस्त डिसिप्लिन खूप आहे. मुलींना बायकांना पण खूप हे करतात की. आणि स्कूल बस, मला ह्याचा एक अनुभव आणखीन एक सांगायचा की स्कूल बस आली की त्याच्या आजूबाजूनी कुठलंही ट्रॅफिक त्याला ओव्हरटेक करून जात नाही. जर मुलं उतरतायत अगदी ती मग 10 मिनिटं लावली त्यांनी मज्जा करत उतरली तरी थांबतात सगळे.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे आता तुमच्याकडनं दोन मोठे अनुभव ऐकले, खरं तर भरपूर ऐकण्यासारखं आहे पण आपल्याजवळ वेळ कमी आहे तर आपण आता इथे थांबावं लागणार आहे. परत कधीतरी परत आपण एकदा भेटू. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: आणि परत एकदा भेटूया याच दिवशी याच वारी. रेडिओ विश्वास ऐकत राहा 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत करिश्मा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: शमशाद बेगम यांनी गायलेलं आवारा ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: अरुण बक्षी आणि पौर्णिमा यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी आणि चित्रपट आहे गोपी किशन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकूयात डान्स डान्स या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी. आणि हे गीत ऐकूया अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं अभिमन्यू या चित्रपटामधलं अन्वर आणि मुन्मी बोरह यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: गुलाम या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. नितीन राईगवार यांच्या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: निलेश मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात बर्फी या चित्रपटामधलं पापोन आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं गीताला संगीत आहे प्रीतम चक्रबोर्टी यांचं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: अलका याज्ञिक आणि मुकुल अग्रवाल यांच्या स्वरामध्ये समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
4: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. कालाय तस्मैन महा, कहाणी जुबली कुमारची. पंडित मुखराम शर्मा लिखित आणि महेश कौल निर्मित व दिग्दर्शित सिनेमा तलाक, यात राजेंद्र कुमार, कामिनी कदम, राधा किसन, सज्जन, संगीतकार श्रीरामचंद्र, आशा भोसले व मंडळाच्या आवाजातलं हे गाणं.

सब कुछ तुम्हारे हाथ है। दो घड़ी है ये जवानी का नशा,

बी आर चोपडा निर्मित आणि यश चोपडा दिग्दर्शित सिनेमा धूल का फूल यात राजेंद्र कुमार, माला सिन्हा, नंदा, संगीत एन दत्ता यांचं होतं. हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच नेहमी. तू

0: نہ مسلمان بنے گا انسان کی اولاد ہے انسان بنے گا.
1: सरळच गाणी छान होती. ही गाणं जरा जास्तच लोकप्रिय होतं लता मंगेशकर आणि महेंद्र कपूरचं.

दो बहने दिग्दर्शक केदार कपूर यात राजेंद्र कुमार श्यामा डबल रोल मध्ये, चांद उस्मानी संगीत वसंत देसाई यांचं होतं. हे गाणं त्यातलं बऱ्यापैकी गाजलेलं होतं. बदन मोरा लचके

हा चित्रपट म्हणजे एक शहनाई वादकाची गोष्ट होती. या शहनाई वादक बिस्मिल्ला खा यांचीच होती, यांची शहनाई तर होतीच, याशिवाय सर्वच गाणी इतकी लोकप्रिय होती. जीवन में पिया तेरा साथ रहे,

यानंतर सिनेमा होता संतान, महेश कौल व पंडित मुखराम शर्मा यांचा हा सिनेमा. रवींद्र कुमार, कामिनी कदम, संगीत दत्ताराम यांचं होतं. लताच्या आवाजातलं हे गाणं बरंच श्रवणीय आहे. कहता है प्यार ओ मेरे लाडले.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: सितारे चांद की कश्ती में रात लाती है, शहर के आने से पहले ही बिक भी जाती हैं। बहुत ही अच्छा है व्यापार इन दिनों सबका। बस एक पानी की आवाज लपलपाती है कि घाट छोड़ के माझी तमाम जा भी चुके। चलो न चांद की कश्ती में झील पार करें।
1: राज, अपन लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1-9300-20888 या क्रमांक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600।
10: कार्यक्रमातलं हे नाट्यपद ऐकूयात विद्याधर गोखले यांचं। प्रसाद सावकार यांनी गायलेलं हे नाट्यपद आहे पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं। संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं विश्राम बेडेकर यांचं गीत. हे पद आहे ब्रह्मकुमारी या नाटकातलं.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात एकच प्याला या नाटकातलं व्ही एस गुर्जर यांचं नाट्यपद रजनी जोशी यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेके यांनी गायलेला मध्यलयीतला हा तराना.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बाय हात का खेल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
3: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: ऐकूया हरिहरन यांनी गायलेलं समीर यांचं गीत दिवाने या चित्रपटामधलं संगीतकार संजीव दर्शन

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर आणि अंजान यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि चित्रपट आहे आझाद देश के गुलाम.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: मी असिस्टंट आरटीओ श्रीनिवास गंगाधर जिल्हावर नाशिक माहिती देतो. सध्या नाशिकमध्ये चालू असलेल्या रॅपिडो, उबर, मोटो, बाईक, टॅक्सी कुठल्याही प्रकारचा परवानगी आरटीओ कडून घेतलेले नाहीये. तरी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या ऍप आधारित बाईक टॅक्सीचा व्यवसाय करू नये. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऍप आधारित बाईक टॅक्सीवर प्रवाशांनी प्रवास करू नये. जे इलिगल बाईक टॅक्सी व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावर नाशिक आरटीओ कडून मोटर व्हेकल कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तरी कृपया सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावी आणि इलिगल बाईक टॅक्सीचा व्यवसाय करू नये, तसेच प्रवाशांनी त्याच्यावरती प्रवास करू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना कुछ तो।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

एकाच एक बँक घेऊन आली आहे आकर्षक गृहकर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभम करोती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. रात्री 9:00 आपण ऐकू शकता जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या सुषमा दाते. रात्री 10:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या मेघना साने. रात्री 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कालाय तस्मै नमः या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कोरांने. सकाळी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
8: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
7: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राम।
1: श्रोतेहो, प्रापंचिक चिंता या सतत सुरूच राहतात. या चिंता कायमच्या दूर होण्यासाठी समर्थ आपल्याला सज्जनाची संगत सतत धरण्यास सांगतात. श्रोतेहो, आपण सामान्य माणसे जे जीवन जगतो त्याला समर्थ प्रपंच म्हणतात, बरं का? हा प्रपंच म्हणजे काय असतो? तर मी, माझा देह, माझी माणसे, माझे मित्र, माझे इष्ट, माझे हितचिंतक, माझे शत्रू इत्यादी गोष्टी. या सर्व गोष्टी मी देह आहे या विचारांच्या भोवतीच रमलेले आहेत. एकदा मी देह आहे ही कल्पना घट्ट झाली की मग हा सर्व प्रपंच खरा वाटू लागतो. मग बायका, मुले, नवरा यांचे देह खरे वाटू लागतात. मग त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी मीच करतो असे ओझे वाटू लागते. मग ज्यांनी हा प्रपंच यशस्वीरित्या संपन्न केला त्यांच्यासारखेच आपणही करावे असे वाटू लागते. कोणी नोकरीत खूप सुंदर यश संपादन केलेले असते, कोणी प्रपंच नेटका केलेला असतो, कोणाच्या मुली मुले यांना चांगली स्थळे मिळून सुखात नांदत असतात. मग आपले मन या यशस्वी व्यक्तींबरोबर स्वतःची तुलना करू लागते आणि मग त्यामध्ये येतो तो लोभ आणि क्षोभ. समर्थ म्हणतात, गृहपुत्रादी प्रपंचाचे चिंतन केल्याने त्याचा अनिवार्य लोभ होतो. मग हे प्रपंच चिंतन कितपत योग्य आहे? समर्थ म्हणतात, मुक्ती कांता बरावी. श्रोते हो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या अंतरंगात स्त्रीचे म्हणजेच पर्यायाने सुखी संसाराचे एक आकर्षण असते. ते चांगले ओळखून समर्थ म्हणतात की जीवन मरणातून मुक्ती या विचारालाच आपण आपली कांता करा, म्हणजे तिचेच चिंतन करा की जीवन मरणातून मुक्ती हवी, जीवन मरणातून मुक्ती हवी. अशी आपण जशी कांतेची चिंता करतो, कांतेची कल्पना करतो, कांतेचा विचार करतो, समर्थ म्हणतात या विचारालाच तुम्ही कांता करा. मुक्ती ही कांता जर झाली तर ही कांता हरी चिंतन करायला भाग पाडेल. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिस चारी खेळी मिळी. म्हणजे मुक्तीला नवरी करा. हरी चिंतनाची ही मुक्ती कांता संसारातून आपल्याला मुक्त करू लागेल. हे कसे साध्य करावे त्यावर भाष्य करताना समर्थ म्हणतात, दुसऱ्यावर प्रेम करत असताना त्याच्या शरीरासंबंधी प्रेम न ठेवा, त्याच्या देहासंबंधी प्रेम न ठेवता त्याच्यातील ईश्वरी तत्वावर प्रेम करावे. त्यामुळे ते प्रेम आपल्याला बांधून न ठेवता, बद्ध न करता, बंधनकारक न ठरता ते प्रेम आपल्याला मुक्त करते. श्रोते हो, श्रीकृष्ण रुक्मिणी, श्रीराम प्रभू सीतामाता यांचे हे प्रेम हे असे बंधनमुक्त होते, निर्विकल्प होते, निर्विकारी होते. हे प्रेम समजून घेण्यासाठी संत संगती करावी. आणि ही जर मुक्तिकांता आपल्याला मिळवायची असेल तर आपण भगवत चिंतन करावे. आणि हे भगवत चिंतन आपण संत सज्जनांच्या सहवासात राहिल्याने आपोआप घडते. जय

0: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: राज आपण लग्न कधी करायचं
3: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
2: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
3: मग आता पुढे काय करायचं
4: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
3: पण मग संपर्क कुठे करायचा
4: अगदी सोपंय रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
3: चला म्हणजे माझी सुटका झाली

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: काय ग सुनीता तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
3: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
2: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
3: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
2: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा.

त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, केबीटी सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504805 आणि 98349 52278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: येऊ विश्वास.
1: टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: ऐकूया बेताब या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बेताब या चित्रपटामधलं आनंदबक्षी यांचं गीत.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिने दो या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. आनंदबक्षी यांची शब्दरचना आणि गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया प्रेम पुजारी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे नीरज यांची. ऐकूया संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या आवाजामध्ये.

हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. साहिल लुधियानवी यांच्या या गीताला संगीत साज आहे खय्याम यांचा. चित्रपट आहे चंबल की कसम.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत मागच्या भागात आपण गप्पा मारल्या होत्या सोनाली जोशी यांच्याशी आणि हॅपी आर्ट फाउंडेशन नेमकं काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं तर सध्या इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या वेगळ्या पद्धतीने शिकवतायत काही गाईड करतायत तर ह्या संस्थेचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर तुम्ही मागच्या भागात मंडलाचा उल्लेख केला होता तर ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत ह्या मुलांच्या आयुष्यात कसा बदल घडवतात त्याबद्दल काय सांगाल
3: अगदी मुळापासून सांगायचं झालं तर मी मागच्याही भागामध्ये म्हटलं की आर्ट हा फक्त कला म्हणूनच बघितली जाते किंवा एक पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं जातं पण आर्ट थेरपी किंवा मंडला थेरपी हे सायकोलॉजी आणि म्हणजे मानसशास्त्र आणि आर्ट यांचं एकत्रीकरण आहे ज्या वेळेला आपण काही ऍक्टिव्हिटीज या आर्ट थेरपी किंवा मंडला थेरपीच्या माध्यमातून मुलांना देतो त्यावेळेला प्रोसेस ही खूप महत्वाची आहे म्हणजे मुलगा चित्र काढत असताना किंवा चित्र रंगवत असताना त्याच्या मनामध्ये तो किती सुंदर ते करतो आहे ह्याला महत्व नाहीये तर तो ते करत असताना त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना येतात त्या भावनांना तो कसा ओळखतो त्या भावनांना तो योग्य पद्धतीने कसा मार्ग देतो आणि त्याच्यानंतर तो त्या भावनांचा बॅलन्स ठेवून कशा पद्धतीने एक स्वतःचं आनंदी व्यक्तिमत्व बाहेर आणू शकतो हा सगळा प्रवास हा या चित्रांच्या आणि मंडलाच्या कलरिंगच्या माध्यमातून केला जातो हॅपी आर्ट फाउंडेशन हे आत्ता आदिवासी भागातल्या शाळा किंवा खेडेगावांमधल्या शाळा यांना सध्या पहिल्यांदा टार्गेट करत आहे त्याचं रिझन असं आहे की ह्या शाळांमध्ये शासनाने जरी हॅपी करिक्युलम हा म्हणजे दप्तरविरहित शनिवार किंवा आनंदी शनिवार हे उपक्रम जरी शासनाने दिले असले तरी आज शिक्षकांना ते उपक्रम नक्की काय घ्यायचे कसे घ्यायचे याचं ट्रेनिंग आणि त्यांच्यापर्यंत तेवढं मटेरियल हे आज अवेलेबल नाहीये ज्या वेळेला आपण हॅपी आर्ट प्रोजेक्ट सारखा उपक्रम हा खेडेगावापर्यंत नेतो त्यावेळेला आपण ह्या प्रोजेक्टमध्ये मटेरियल पण देतो आहोत किट पूर्ण देतो आणि हे प्रोजेक्ट 3 महिन्याचं प्रोजेक्ट असतं
2: बर
3: याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला मी शाळेला व्हिजिट करते तर शाळा पहिल्यांदा आपण ही शाळा आपल्या प्रोजेक्टसाठी योग्य आहे का नाही याचा पहिल्यांदा पूर्ण व्यवस्थित तपशील घेतला जातो
2: बर
3: त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला शाळेकडनं किंवा संस्थेकडनं हे प्रोजेक्ट घेण्याची मान्यता मिळते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांना आपण याचं ट्रेनिंग देतो की हे प्रोजेक्ट आपण कशा पद्धतीने 3 महिने राबवणार आहोत
2: बर
3: मग मुलांना आपण किट वाटप करतो त्या किटमध्ये मंडलाचं बुकलेट असतं कलर्स असतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि मुलांना शिकवलं जातं की हे 3 महिने तुम्ही कसं करणार आहात
2: बर
3: याच्यामध्ये प्री टेस्ट होते पोस्ट टेस्ट होते मुलांचं अकॅडमिक बिहेव्हिअरल इमोशनल आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे आणि त्यांचं हॅपीनेस कोशंट आहे या 5ही गोष्टींचं मोजमाप केलं जातं प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी 3 महिन्याचं प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या मुलांमध्ये काय बदल झाला याच्यासाठी परत ती टेस्ट घेतली जाते आणि 3 विभागामध्ये ही मुलं निवडली जातात पहिला विभाग की ज्याच्यामध्ये मुलाला थोडासा पुश दिला तर तो मुलगा त्याची योग्य प्रगती करू शकतो दुसऱ्या विभागात मुलं टाकली जातात की ज्याच्यामध्ये थोडासा शिक्षकांचा सहभाग हा लागणार आहे आणि तिसऱ्या विभागामध्ये म्हणजे स्लो लर्नर्स आहेत किंवा ज्यांना पुश नाही त्यांना हँड होल्डिंग करावं लागणार आहे त्यांना पुढे जायला मदत करावी लागणार आहे अशा 3 विभागात ती मुलं टाकली जातात आणि मग त्यांना पुढचं मार्गदर्शन हे केलं जातं
2: अच्छा
3: अशा पद्धतीने हे पूर्ण प्रोजेक्ट प्रत्येक शाळेमध्ये राबवलं जातं
2: आतापर्यंत आपण किती शाळांवरती काम केलंय
3: मागच्या वर्षी आपण 10 शाळांमध्ये हे प्रोजेक्ट केलं जवळजवळ 2000 अधिक विद्यार्थ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत सहभाग केलेला आहे याच्यामध्ये आपण हरसूल पेठ सुरगाणा इकडच्या भागात काम केलं सटाण्यामधल्या काही शाळा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर वणीमधली आता आपण एक शाळा करतो आहोत तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण हे प्रोजेक्ट नेतो आहोत
2: बरं आणि जसं तुम्ही म्हटलात की 3 प्रकारे मुलांची टेस्ट होते तर मग त्याच्यात कधी काही मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब असलेले किंवा त्यांच्यावरती अति ताण आहे असे जे काही विद्यार्थी तुमच्या लक्षात आले असतील
3: हो
2: मग त्यांच्यासाठीची पुढची ट्रीटमेंट कशी असते
3: आपण निवडताना ह्याच शाळा का बरं निवडतोय त्याच्या पाठीमागचं खूप मोठं कारण आहे.
2: अच्छा.
3: जर का तुम्ही या खेडेगावातल्या शाळा बघितल्यात तर ह्याच्यामध्ये एक तर शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आज व्यवस्थित नसतं.
2: बरोबर.
3: शिक्षक वेळ म्हणावं तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. शासनाचे पण भरपूर उपक्रम असतात त्याच्यामध्ये मुलाच्या मानसिकतेकडे बघण्यासाठी शिक्षकाला तेवढा वेळ मिळत नाही. त्याच्यानंतर घरची जर का परिस्थिती बघितली तर घरचे पेरेंट्स हे म्हणजे त्यांचे जे पालक आहेत तर हे पालक रोजंदारीने काम करणारे आहेत त्यामुळे त्यांनाही मुलाच्या प्रगतीकडे बघायला वेळ नसतो. हे असे मुलं आहेत की ज्यांच्या पुस्तकं आणि वह्या आणायला सुद्धा पैसे नसतात. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांची मानसिकता जपणं हा तर फार लांबचा भाग आहे. 10वी 12वी नंतर ज्या वेळेला ही मुलं बाहेर पडतात त्यावेळेला बाहेरची कॉम्पिटिशन बघितल्यानंतर कुठेतरी बुजले जातात. कुठेतरी त्यांना असं वाटायला लागतं की मी शहरी भागामध्ये आल्यानंतर त्या मुलांबरोबर मी उभं राहण्यासाठी मी सक्षम नाहीये. पण खरं बघितलं तर ह्या मुलांमध्ये खूप टॅलेंट्स असतात.
2: बरोबर.
3: आणि तो कॉन्फिडन्स जर का त्यांच्यामध्ये त्यांची मानसिक बैठक जर का त्याच वयामध्ये पक्की गेली नाही तर पुढे मग ही मुलं गुन्हेगारीकडे वळतात किंवा वाईट सवयींकडे वळतात. कुठेतरी हे बदलणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण हा प्रोजेक्ट सगळा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमचं हे सगळ्यात महत्वाचं ध्येय याच्यामध्ये हे आहे की त्या मुलाला एक सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्याला इमोशनली फिट कसं करता येईल आणि त्याला आनंदी कसं ठेवता येईल ह्याच्याकडे आपला कल हा जास्त असतो. ज्या वेळेला आपल्याला ही सगळा प्रोजेक्ट घेताना अशी मुलं येतात की ज्यांच्यामध्ये जसं मी सांगितलं की अँगर इश्यू हा सगळ्यात जास्त बघितला जातो कारण राग किंवा भांडणं माऱ्या हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला अशीही मुलं त्याच्यामध्ये येतात त्यावेळेला आपण मग त्यांच्या अँगर मॅनेजमेंटवर काम करतो. ज्या मुलांना स्लो लर्नर्स आहेत त्या मुलांना आपण पुढे कसं पद्धतीने जायचं ह्याच्यासाठी मार्गदर्शन करतो. काउन्सिलिंग सेशन्स घेतो. शाळेमध्ये आपण पालकांपर्यंत पोहोचतो. पालकांना सांगतो की तुमच्या मुलाची शैक्षणिक प्रगतीमध्ये काय अडथळे येत आहेत आणि त्याला आपण कशा पद्धतीने योग्य मार्ग देऊ शकू. या सगळ्या गोष्टींचा शाळेला सपोर्ट पालकांना सपोर्ट हा हॅपी आर्ट फाउंडेशनच्या मार्फत दिला जातो.
2: क्या बात आहे. किती छान. एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे खरंच तुम्ही जे काही मुद्दे उपस्थित केले की मुलांना आपण चांगली शाळा चांगली पुस्तकं चांगला गणवेश ह्याचा विचार करतो पण त्यांना एक चांगली मानसिकता देण्याचा फारसा विचार केला जात नाही. खरंच तुमची ही खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आणि अर्थातच फ्युचर प्लॅन्स बद्दल पण जाणून घ्यायचंय. पण त्यासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये. आज आपण इथे आलात आणि इतका वेळ दिला आणि इतक्या सगळ्या गोष्टी छान समजून सांगितल्या त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. पण जाता जाता जर का तुमच्याशी संपर्क करायचा असला किंवा तुम्हाला भेटायचं असलं तर त्यासाठीचा पत्ता आणि फोन नंबर तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावा अशी विनंती आहे.
3: आपल्या हॅपी आर्ट फाउंडेशनची वेबसाईट पण आहे happyartfoundation.com. तुम्ही या वेबसाईटलाही व्हिजिट केलीत तरी तिथे तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. आणि माझं नाव सोनाली जोशी आणि माझा नंबर 8530902299 या नंबरवरही तुम्ही मला संपर्क साधू शकता.
2: तर मंडळी रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोनाली जोशी यांच्याशी. त्यांच्याचकडून त्यांच्या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत माया गोविंद यांचं गीत कश्मकश या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गंगा की सौगंध या चित्रपटामधलं गीत. अंजान यांची शब्दरचना तर संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांच्या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन तेरा तन तेरा या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
7: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
6: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
7: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
6: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
7: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
6: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग या कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते. आज मी आहे नाशिकला आणि नाशिकला मुलाखत घेणार आहे सौस्मिता मुकुंद गांगल यांची. मुलाखत अशासाठी घेणार आहे की परदेशात अनेक लोक जात असतात, अनेक स्त्रिया जात असतात, मुलं जात असतात, एकेकट्या जातात, कुणी सोबत घेऊन जातं. पण ह्या त्यांच्या मुलाकडे, म्हणजे मुलगा नक्कीच कॉलेजमध्ये असणार किंवा नोकरी करत असणार, त्यांच्याकडे जात असताना त्यांना वेगवेगळे काय अनुभव आले हे जाणून घेऊया. आणि तिथे असताना सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा काही वेगळे अनुभव आले का हे जाणून घेण्यासाठी ह्या मुलाखतीचा प्रपंच. अमेरिकेला त्या जवळपास बऱ्याचदा गेल्या असतील, मी पोचतेच आहे त्यांच्या घरी, विचारूया त्यांनाच आपण. नमस्कार स्मिताताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: तुम्ही बऱ्याचदा अमेरिकेला गेलात, किती वेळा गेलात साधारण?
1: साधारण 5 वेळा तरी गेले मी.
0: हा, आणि केव्हा तरी एकट्या पण गेला असाल?
1: हो, एकटेच जास्ती वेळा गेलेली आहे.
0: आणि अमेरिकेत कोण असतं?
1: अमेरिकेत माझा मुलगा असतो.
0: एवढा आहे तो?
1: तो आता 29 वर्षाचा आहे.
0: तो नोकरी करतोय?
1: हा, MS केलं त्यानं तिथे आणि मग नोकरीला लागला.
0: अरे वा, त्याला भेटायला तुम्ही जात असणार. आणि एकट्या गेल्यानंतर असा काही वेगळा अनुभव आलाय का? आला असला तर जरूर सांगा, म्हणजे श्रोत्यांना सुद्धा त्या अनुभवातनं शिकायला मिळतं.
1: नक्कीच नक्कीच. पहिलाच अनुभव अगदी असा होता की एकटी जायचं होतं, आत शिरले मी नेहमीप्रमाणे आणि मुंबईच्या एअरपोर्टमध्ये आत शिरले. आणि जेव्हा मी शक्यतो हा विचार ठेवूनच जात होते की एक 4 तास, अगदी परफेक्ट 4 तास आत सोडतात तसंच जायचं, त्यामुळे माझा पहिलाच नंबर डेस्कला लागलेला होता. आणि हे फार बरं झालं कारण माझं तिकीट ऑल ऑफ अ सडन कॅन्सल झालेलं आहे असं मला तिथे कळलं माझा नंबर लागला तेव्हा.
0: बर.
1: हां, तर आणि तिथे ते जे डेस्क असतं ते त्यांच्या एअरवेजचं असतं, त्यामुळे त्यांनी बाकी काही ते म्हणले आम्ही मदत करू शकणार नाही, तुम्ही हेल्प डेस्कला जा. मग मी हेल्प डेस्कला गेले तर त्यांनी सांगितलं की नाही, हे तुमची जी फ्लाईट आहे ती, म्हणजे तुमचं तिकीट नाहीच आहे, इथं तिकीट दिसत नाहीये नाव, म्हणजे तुम्ही आता बघा काय ते.
0: म्हणजे तुम्हाला धक्काच असणार की तिथं गेल्यानंतर, आत गेल्यानंतर तुमचं तिकीटच नाहीये म्हटल्यानंतर मग बाहेर होतं का तुमच्यासाठी कोणी आलेलं?
1: येस, माझे मिस्टर बाहेर थांबलेले होते मुकुंद गांगल, तर त्यांना मग मी लगेच कॉल केला, म्हटलं असं सर त्यांचं म्हणणं आहे की आपलं तिकीट कॅन्सल झालेलं आहे किंवा ते दिसतच नाहीये. तर मग ते म्हणे मी चौकशी करतो कारण आम्ही अदानी थ्रू केलेलं होतं हे तिकीट. मग त्यांनी अदानी तिथे फोन लावले, ते काय त्यांचं बाहेरच्या बाहेर चालू होतं, तर त्यामध्ये मी माझ्या मुलाला US कॉल केला. तो नॅचरली तो त्याचा ऑफिस चालू होतं पण तरी सुद्धा त्यांनी घेतलं की ही निघणार आहे त्याला माहीत होतं आई, त्यामुळे त्यांनी लगेच कॉल अटेंड केला. त्याला मी म्हंटल की अरे असं असं तिकीट कॅन्सल दाखवतंय, तुमचं काही तुम्हाला काही आलेलं आहे का मेल इंटिमेशन एनिथिंग काही, तर ते चेक करा कारण मुलानं तिकीट केलं होतं. तर ते दोघंही मग कामाला लागले. आणि एवढंच झालं की माझ्या मिस्टरांनी मला एवढं सांगितलं की तू आता आत गेलीयस, तू बाहेर येऊ नकोस, तिकीट जरी कॅन्सल झालं असेल तरी मी तुला दुसरं तिकीट काढून देतो कारण आपला मुलगा तिथे वाट बघतोय, त्यामुळे तू जाणं गरजेचं आहे. बाकी तू आता त्याची काय रिफंड मिळतोय नाही ते त्याची तू चिंता काही करू नकोस.

0: मग मुलांनी काढलं होतं तिकीट, मग त्याला काही समजलं का कशामुळे कॅन्सल झालंय किंवा काय?
1: हा तेच, मग माझ्या मिस्टरांनी त्याला फोन लावला की तू थोडस, तुला काही मेल आलेत का त्या एअरलाइन्स कडनं मे बी, किंवा असं ते चेक कर किंवा काही इंटिमेशन एनिथिंग, किंवा मग अगदी काही नाही तर बँक स्टेटमेंट तुझं जे आहे ते चेक कर की साधारण ती अमाऊंट मॅच होतीये का, काही आलंय का तुझ्याकडं. तर त्याच्याकडं जंकमध्ये सुद्धा, जंक मेल्समध्ये सुद्धा काही मेल नव्हतं, नो इंटिमेशन, पण एवढंच झालं होतं की एक साधारण त्या डेट, ह्या डेटच्या आधी काहीतरी 15 दिवस आधी एक अमाऊंट मॅच होत होती जी त्या ह्याच्याशी, म्हणजे तिकिटाच्या ह्याच्याशी मॅच होत होती. त्यामुळं त्यांनी एवढंच सांगितलं की बहुतेक मला रिटर्न आले आणि त्याच्यावरती बाकी काहीच होतं, एअरलाइनचं नाव सुद्धा नव्हतं.
0: हा आणि त्यामुळे मग कळायचा मार्गच नव्हता.
1: एक्झॅक्टली, की अमाऊंट लावण म्हणजे ते आम्ही आता केलं मॅच म्हणून, म्हणजे ते आलेले होते रिफंड, तो काय प्रश्न नव्हता. मग तिथे मीन वाईल मला मिस्टरांनी एवढं सांगितलं की तू डेस्कला जाऊन एवढं चौकशी कर की नेक्स्ट फ्लाईट आहे का. मग ते असं झालं की जी 1:30 फ्लाईट होती पहाटेची, त्याच्याऐवजी 2:30 फ्लाईट होती. मग ते म्हणे की ठीक आहे, तिथं काही तिकीट्स अवेलेबल आहेत का त्याची चौकशी कर, मला कळव. मीन वाईल त्यांनी ते सगळं ऑनलाईन बघितलंच होतं त्यांनी आणि मुलांनी, असं मिळून ठरवून पुन्हा ती 2:30 फ्लाईटचं माझं तिकीट बुक केलं. हा एक वेगळाच अनुभव होता.
0: मिळालं पण तुम्हाला?
1: हा, लकीली मिळालं. आणि अशा वेळेला काय होतं, नेमकं एखाद दुसरंच राहिलेलं होतं असावं मे बी, पण ते आम्हाला आधीच्या तिकिटापेक्षा खूपच कमी पडलं. ते एक लक फॅक्टर होता म्हणजे.
0: पण तुम्हाला ते ब्रेक जर्नी होता, लेओव्हर होता की डायरेक्ट फ्लाईट होती?
1: नाही, लेओव्हर होता. एक आधीच्या ह्याच्या प्रमाणे माझा लेओव्हर म्युनिकला होता, त्यामुळे मी साधारण एक युट्यूब वरती म्युनिकचं एअरपोर्ट म्हणा किंवा काय बाकीची जी सगळी कुठून कसं जायचंय वगैरे एक साधारण दाखवतात ना, ते बघून गेले होते की बाबा हा ठीक आहे, कारण मी पहिल्यांदाच जाणार होते. शिवाय लेओव्हरचं विमान मी पहिल्यांदाच करणार होते. अदरवाईज मी आधीच्या वेळेला गेले होते तेव्हा मी डायरेक्ट फ्लाईटनी 15 तासाचा प्रवास करून गेले होते. पण ह्या वेळेला असं होतं म्हणून मी केलेला अभ्यास होता म्हणा, आणि आता नेमकं लेओव्हरचं लोकेशन पूर्ण, येस, चेंज झालं होतं. आता ते फ्रँकफुर्ट झालं होतं, त्यामुळे माझा अभ्यास उपयोगी पडला नाही, पण होप सो ठीक आहे म्हणलं, बघू आता मेन तिकीट काढून त्यात शिरणं हे महत्वाचं झालं.
0: मग पुढे काय झालं? फ्रँकफुर्टला उतरलं.
1: फ्रँकफुर्टला उतरल्यावर एवढंच आहे की आपल्याकडे जसं भारताचं म्हणजे माणसं भरपूर म्हणतो ना आपण, एक मॅनपॉवर असते हेल्प करायला, तसं तिथं नाहीये. तिथं तुमचं सगळं डिस्प्ले वरती आहे मे बी, आणि खूप दूर दूर तक आपल्याला असं एकटं आधी जायला लागतं, मग गेट्सच्या जवळ वगैरे मिळतात लोक, म्हणजे तुमच्या फ्लाईटला असतील ती लोक मग मिळतात. मग तिथे तसंच झालं, मग आधी आपल्या म्हणलं गेट आणि हे कुठं आहे ते बघून तिथे जायचं ठरवलं, पण डिस्प्ले बोर्डवरती कुठेही तर डिस्प्लेचं येतच नव्हतं, कारण टायमिंग अजून व्हायची होती त्यांची. म्हणलं ठीक आहे, एके ठिकाणी जाऊ असं मी ठरवलं, की तो जो रस्ता तिथं जातोय किंवा जे दाखवतात ना की अमुक ठिकाणी तुम्ही हे करा काय, कनेक्टिंग फ्लाईट्स तुम्हाला मिळतील अशा ठिकाणी तुम्ही जा. मग अशा ठिकाणी मी ते बघून ॲरोज गेले. मग लकीली एक छान इंडियन फॅमिलीज होती तिथे, फॅमिली होती आणि बेसिकली नवरा बायकोन लहान मुलं होतं, त्यामुळे मी थोडस हिम्मत केली की नाही आता आपण ह्यांना विचारू, कारण माझं वायफाय पण कनेक्ट होत नव्हतं. ऍक्च्युली एअरपोर्टला फ्री वायफाय असतं, पण ते माझं तेही ट्राय करत होते तर तेही कनेक्ट होत नव्हतं. मग त्या माणसांनी मात्र मला लगेच हेल्प केली की तुम्हाला सांगतो मी कसं करायचं काय, ते त्यांनी दाखवलं, मग माझं कनेक्ट झालं. आणि मग त्यांनाच मी परत म्हणतो ना आपण की आपलं तोंड उघडावंच लागतं, बाहेर पडायचं ना एकटं जायचं म्हटलं की हे करावंच लागतं, त्यांनाच मी हिमतीने विचारलं की तुम्ही कुठे जाणार आहे बाबा, म्हणजे मला सांगा. तर ते त्याच ह्याला पुढे जायचे होते, म्हणजे न्यूयॉर्कच्याच ह्याला उतरायचे होते. मग त्यांना मी एवढंच सांगितलं की मी पण त्याच फ्लाईटसाठी हे करते, तर थोडंसं म्हणजे मला काही लागली हेल्प तर तुम्ही कराल असं त्यांना मी विचारून सांगितलं. पण ते म्हणे ठीक आहे म्हणे, आम्ही इथं चिल्ड्रन्स एरियामध्ये आहोत, डोंट वरी म्हणे, जाताना आम्ही तुम्हाला एक, जर तुम्ही नसाल ग्रेटच्या इथंपर्यंत पोहोचला तर आम्ही तुम्हाला हाक मारू. मग
0: म्हणजे चालू झालेलं,
1: पण वायफाय चालू झालं, येस, त्यामुळे मी
0: डिस्प्लेवर दिसायला लागलं
1: आणि हा डिस्प्ले दिसायला, त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना आधी कनेक्ट कॉल केला की बाबा मी पोचली आहे, कारण जो आधीचा गोंधळ सगळा होता त्यामुळे सगळेच तसे थोडेसे हा शॉक मध्ये होते की आता ही काय पुढं काही व्हायला नको. त्यामुळे मग नंतर गेटशी आली, अनाऊन्समेंट झालं, बसले आणि मग चढल्यावरती पण मी बोर्डेडचा मेसेज केला आणि मग ते त्यांना हुशार झालं.
0: छान मस्त एक अनुभव आहे. आणि तिथे अमेरिकेत असतानाचा एक अनुभव सांगा ना, की तुम्ही पोचलात मुलाच्या घरी, पण असा काही वेगळा अनुभव आला का? तुम्ही म्हटला होतात मागे की काहीतरी पोलीस वगैरे आले होते, तो सांगा ना.
1: हाँ असंच मग ह्याच ह्याच्यात मी पोचले मुलाकडे. असं एकदा म्हणजे आम्ही तसे झोपतो लवकरच, 9:30 आम्ही झोपतोच, कारण तो लवकर तो उठून त्याला 6:45 बाहेर पडायचं असतं, ऑफिसला पोचायचं असतं 6:45 रादर. त्यामुळे आम्ही लवकर झोपणारे मेंबर आहोत, त्यामुळे झोपलो तर लवकर झोपतो, पण रात्री 12:30 बेल वाजली रात्री, त्यामुळे मग एकदम म्हणजे आणि मलाही जाग म्हणजे त्याला तर नाहीच जाग आली, पण मला जाग आली म्हणलं त्याला, मग मी त्याला उठवलं मुलाला की अरे म्हणलं आपली बेल वाजतीये काय बघ बरं. तर मग त्यांनी दार उघडलं, दार उघडलं म्हणजे बाहेर कॉप्स होते दोघं आलेले, एक बाई,
0: कॉप्स म्हणजे कोण?
1: कॉप्स म्हणजे पोलीस तिथले,
0: बर.
1: हां त्यातली एक बाई होती आणि एक पुरुष होता, अक्षरशः 6-6.5 फूट उंच, दिप्पाड आणि गोरेपान, ते बघूनच आधी धडकी भरली. पण तरी त्यांनी सांगताना एवढं सांगितलं की तुम्ही आधी चेन लॉक लावा, तुम्ही दार उघडू नका, हे मात्र त्यांनी बाहेरून लगेच सांगितलं. मग ह्यांनी चेन लॉक लावलं आणि विचारलं की काय झालं बाबा. मग ते म्हणले की आमच्या इथं आम्हाला ना एक डिस्ट्रेस कॉल सारखा आलाय, की एक कॉल असा आलाय की कोणीतरी व्यक्ती म्हणजे काहीतरी विचित्र करतंय, ओरडतंय, आरडाओरडा करतंय, आणि इथं ह्या फ्लॅटमधनं तो हे आलाय असं,
0: हो.
1: की ह्या फ्लॅटमध्ये काहीतरी घडतंय.
0: किंवा बिल्डिंग मध्ये त्या.
1: ऍक्च्युली ते बिल्डिंग मध्ये होतं, बिल्डिंगच्या बाहेर होतं, आमच्या फ्लॅटच्या बाहेर होतं वाटतं, हे आम्हाला नंतर कळलं. पण फ्लॅट आम्हाला आणि ऐकूही आलं नाही काही, आम्ही गाढ झोपेत होतो. पण हे असं झाल्यामुळं त्यांनी, ज्यांनी कोणी कंप्लेंट केली 911 ला, त्यांनी जस्ट एक असा एक रॅन्डम तो बिल्डिंगचा नंबर आणि एक सांगायचा म्हणून फ्लॅट नंबर दिला, आणि तो नेमका आमचा होता आणि आमचा ग्राउंड फ्लोअरचा होता, त्यामुळे ते लोक आमच्या इथं आले. पण म्हणजे असं झालं की ते वेगळंच काहीतरी.
0: मग त्यांनी तुमची चौकशी करायला सुरुवात केली का?
1: हो चौकशी केली त्यांनी आणि मुलाला विचारलं की तू तुझ्या इथं खूप कोणीतरी बायका बाई वगैरे असं काही चाललंय, काहीतरी वेडवाकडं काही चाललंय का? तो म्हणला बाई नाही म्हणे, माझी आई आहे फक्त असं. आणि तो इतका झोपेत होता की नाही म्हणे माझी आई आहे, तर म्हणे हो का म्हणे. मग तेवढ्यात मग मी पुढं गेले की काहीतरी वेगळं वाटतंय असं म्हणणं, कारण तोर मी आतच थांबले होते की उगाच काही नकोच म्हणजे. पण मग मी बाहेर तिथं उभे राहिले तर म्हणलं आय एम इज मदर, एवढंच मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी जस्ट माझ्याकडे बघितलं आणि मग ओ सॉरी असं म्हटले लगेच. आणि एवढंच झालं की त्यांनी वॉकी टॉकीने ते जे काय असतं कनेक्ट करून त्याच्यावरनं ते प्रोसेस पूर्ण केली की इथं आत्ता काही नाहीये. हां पण डोंट नो कुठून कॉल आलाय, तर ते आता आपल्याला चेक करायला लागेल बाबा असं म्हणून ते म्हणजे निघून गेले. पण तो एक म्हणजे मला तर एक 1/2 पाऊण तास अजिबात शांतता नाही की काय झालं बाबा असं एवढंच.
0: आणि कधी पोलीस आले नाहीत आणि पोलीस आपल्या घरात आले तेही अमेरिकेमध्ये.
1: एक्झॅक्टली ते जास्ती धक्कादायक होतं की आणि बरं असं आपण एकदम झोपेत असून एकदम उठवलं की ते म्हणजे खरंच खडबडून जागे झालं असं म्हणण्यासारखं झालं ते.
0: तर म्हणजे छान एक वेगळाच अनुभव तुम्ही सांगितला आणि कुठल्याही अनुभवाला धीराने तोंड दिलं आणि व्यवस्थित बोलून सांगितलं की गोष्टी सुटतात. एरवी तुम्हाला अमेरिकेतली लोक कशी वाटली? पण फ्रेंडली वाटली, मदत करणारी वाटली?
1: प्रश्नच नाही, अगदी अगदी. म्हणजे एक तर त्यांच्याकडे ना खूपच मॅनर्स, एटिकेट्स, साईड बरोबर वॉक करताना वगैरे त्यांचं ते राईट साईड लेफ्ट साईड फार पाळतात. दुसरी गोष्ट शॉर्ट टॉक, म्हणजे तुम्ही समोर आलात की हॅलो हाय हाव आर यू हे ते बोलणार, अनोळखी असू देत नाही तर काही असू देत, एक तुम्हाला स्माईल देणार. तुम्ही काही त्यांचं तिकडे घडलेलं असू देत, पण तुमचे समोर तुम्ही आलात की ते अगदी स्माईल देणार, हसणार, हॅलो हाऊ आर यू, गुड मॉर्निंग हे म्हणणारच. आणि
0: असं का म्हणणार ते अनोळखी लोकांना सुद्धा?
1: ती पद्धत आहे म्हणजे आय डोंट नो, बलाई ते पण मन छान वाटायचं. म्हणजे असं नाही की उगतच म्हणलंय बाबा, पण छान स्माईल देऊन वगैरे, एक त्यांच्याकडची एक मॅनर्स एटिकेट्स असतील. आपण नाही का राम राम म्हणतो किंवा असं त्याच्या टाईप नमस्कार म्हणतो, तसं टाईप आहे. पण ते ओव्हरऑल सगळ्यांचीच तसे वागतात हे मात्र आहे. आणि शिस्त म्हणजे हो खूपच पाळतात. आणि आवडलं मी मला. आणि क्यूज मध्ये ही जी आहे ना, ही जी लाईन मध्ये राहणं, हे खूपच शिस्त, डिसिप्लिन खूप आहे. मुलींना बायकांना पण खूप हे करतात की. आणि स्कूल बस, मला ह्याचा एक अनुभव आणखीन एक सांगायचा की स्कूल बस आली की त्याच्या आजूबाजूनी कुठलंही ट्रॅफिक त्याला ओव्हरटेक करून जात नाही. जर मुलं उतरतायत अगदी, ती मग 10 मिनिटं लावली त्यांनी मज्जा करत उतरली तरी थांबतात सगळे.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे आता तुमच्याकडनं दोन मोठे अनुभव ऐकले, खर तर भरपूर ऐकण्यासारखं आहे, पण आपल्याजवळ वेळ कमी आहे तर आपण आता इथे थांबावं लागणार आहे. परत कधीतरी परत आपण एकदा भेटू. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: आणि परत एकदा भेटूया याच दिवशी याच वारी. रेडिओ विश्वास ऐकत राहा, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात चोरों का चोर या चित्रपटामधलं गीत, फारुख कैसर यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि श्यामा हेमाडे यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: एक बार कहो या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकूयात येसुदास यांच्या आवाजात संगीतकार बप्पी

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं दो झूठ या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.
3: न मुझ कहित की आई न पाँव मेरा फिसला. अरे अरे अरे अरे न मुझ कहित

0: विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. आफत चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नितीन मंगेश यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: श्रोते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: मी असिस्टंट RTO श्रीनिवास गंगाधर जिल्हावर नाशिक माहिती देतो. सध्या नाशिकमध्ये चालू असलेल्या रॅपिडो, उबर, मोटो, बाईक, टॅक्सी कुठल्याही प्रकारचा परवानगी RTA कडून घेतलेले नाहीये. तरी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या ऍप आधारित बाईक टॅक्सीचा व्यवसाय करू नये. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऍप आधारित बाईक टॅक्सीवर प्रवाशांनी प्रवास करू नये. जे इलिगल बाईक टॅक्सी व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावर नाशिक RTO कडून मोटर व्हेकल कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तरी कृपया सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि इलिगल बाईक टॅक्सीचा व्यवसाय करू नये, तसेच प्रवाशांनी त्याच्यावरती प्रवास करू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.

0: नमस्कार श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 वरून मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपले पाहुणे आहेत चित्रकार राजू बावीसकर, साहित्य अकादमीने पुरस्कृत असलेले लेखक राजू बावीसकर यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. PM मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंपराळ जळगाव इथं कला शिक्षक म्हणून 1991 पासून कार्यरत असलेले राजू बावीसकर यांनी चित्रकार म्हणून मोठी कारकीर्द केली आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आजवर जहागीर आर्ट गॅलरी मुंबई, आर्ट टुडे गॅलरी पुणे, अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव अशा अनेक ठिकाणी लागली होती. तसंच अनेक ठिकाणी ते ग्रुप प्रदर्शनातही सहभागी झाले होते. तुम्ही त्यांचं लेखन वाचलं तर कदाचित लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा दैनिकातून त्यांनी चित्रांविषयी स्तंभलेखन केलेलं आहे. कला शिबिरांमध्ये आणि चर्चा सत्रांमध्येही ते सहभागी झालेले आहेत. चित्रकारितेच्या कौशल्याबद्दल त्यांना आजवर अनेक पारितोषिके मिळाली, जसं बॉम्बे आर्ट सोसायटी, ललित कला अकॅडमी, बेस्ट पेंटिंग अवॉर्ड 2021, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी दिल्ली अवॉर्ड, ललित कला अकादमी दिल्ली, अनेक अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत. आपल्या खडतर जगण्याचे अनुभव त्यांनी काळ्या निळ्या रेषा यात शब्दबद्ध केलेले आहेत आणि या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याबद्दल आपण त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार राजू बावीसकर, स्वागत आहे रेडिओ विश्वास मध्ये.
1: नमस्कार मेघनाताई. नमस्कार.
0: हो, तुमचं पुस्तक मी कालच वाचलं आहे, राजहंसनं प्रकाशित केलेलं काळ्या निळ्या रेषा.
1: हो.
0: तुम्ही अत्यंत निर्मळपणे सगळं लिहिलेलं आहे की अतिशय गरीब घरात तुमचा जन्म झाला, झोपडीमध्ये राहत होतात, पण अत्यंत प्रेमळ आई वडिलांचा सहवास घेऊन तुम्ही वाढलात आणि पुढे चित्रकार म्हणून नावाला आलात. तुमच्या चित्रकार होण्यात तुमच्या या खडतर जीवनाचा किती वाटा आहे?
1: खरंतर जर बघितलं तर पुस्तकात मी जे लिहिलं आहे,
0: हो,
1: लिहून झालं आहे. मूळत मी तर आधी चित्रकार, आधी चित्रातून व्यक्त झालो. जे जे भोगलं असेल, जे जगलं असेल, वंचितांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात मी आधी चित्रातून व्यक्त झालो आणि नंतर मग हळूहळू साहित्यामधून साहित्याच्या जवळ गेलो, अनेक चांगली पुस्तकं वाचली आणि मग लिखाणातून व्यक्त झालो. पण त्याला कारण असे होते की माझा जे जो प्रवास होता खर तर बालपणापासूनचा, तो अनेक मुलांचा असतो जे गावाबाहेर गावाच्या बाहेर वस्तींमध्ये राहतात, झोपड्यांमध्ये. तशी आमची पण एक झोपडी होती गावाच्या बाहेर, 100 लोकांच्या झोपड्या तिथं कुटुंब, 100 कुटुंब. आणि मग त्या कुटुंबांमध्ये आमची पण एक आमचं पण एक कुटुंब आणि सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी आमच्या झोपड्या, सगळ्यांच्या झोपड्या असायच्या. तर तिथं काही शिक्षणाचा काही सुभाव पण नव्हता, म्हणजे शिक्षणाचा काही संबंध यायचा पण नाही. पण भाऊ मात्र तेव्हा 6वीला 5वीला होता, म्हणजे शिकत होते भाऊ, मोठे भाऊ. पण मी मात्र शाळेतून उठून गेलेलो, दुसरीला शाळा शिकलेली नाही, शाळा दुसरीला शिकलो आणि दुसरीपासून उठून गेलो. आणि मी इकडं पहाडामध्ये सगळ्या मुलांबरोबर इकडे तिकडे जाणे, पहाडामध्ये काही चिऱ्या होलग्या, चिरे होलगे असतील, घोरपडे असतील किंवा जे जे म्हणजे मासे वगैरे पकडणे, या सगळ्याचा असा प्रवास तो लहानपणी होता सगळा. आणि नंतर मग आम्ही जेव्हा गावाच्या दक्षिणेला जेव्हा आम्ही आलो, आम्हाला इंदिरा आवास योजनेमध्ये प्लॉट मिळाला आणि त्या प्लॉटमध्ये जेव्हा त्या प्लॉटमध्ये आम्हाला जो प्लॉट मिळाला तो गावा त्या वस्तीच्या मध्यभागी मिळाला आणि आमच्या बरोबरचे जेवढी लोक होती अशी त्यांना खूप लांब अंतरावरती ते प्लॉट मिळाले. मग त्याचं झालं असं की माझ्या जवळची जे सवंगडी होते सगळे असतील लहानपणातली सगळी, पाडामध्ये हुंडणारी फिरणारी, पाडामधले सगळं पाडात गेलो की तिथं पोट भरायचं आमचं, तिथे सगळी लांब होती. म्हणजे मला फिरायला किंवा पाडात जायला काही संधी तिथं मला उपलब्ध होत नव्हती. आणि माझ्या मागच्या बाजूला पाटील समाज, पुढं महाजन पाटील वगैरे असे सगळी आणि मध्ये आम्हाला तो प्लॉट मिळाला होता. तर त्याच्यात असं झालं असं की माझं चित्र हे लागायचं नाही त्या तेवढ्या प्लॉटमध्ये, माझी मित्र तिकडं लांब. आणि मग नंतर झालं असं की त्या याच्यामध्ये त्या जर वडीत मी सकाळी उठायचं बघायचं तर सगळी मुलं शाळेत गेलेली असायची, आपले आपले मुलं मुली आणि त्यांच्या आईवडील शेतामध्ये जायचे. मग माझी कुटुंबना भरपूर झाली त्या काळामध्ये. आणि मग मी वडिलांना जून महिना सुरू होता चांगला मला आठवतं, आणि वडिलांना मी सांगितलं की मला शाळेत जायचंय. वडील त्यावेळेस मला हसले पण होते आणि खूप रागावले पण होते की यावेळेस तुला कोण शाळेत घेईल, मूर्ख झाला का म्हणजे. खूप शिव्या पण दिल्या. हळूहळू हळूहळू त्यांचं मागे लागून मी म्हटलं की नाही मला शाळेत जायचंय, जो आपला नातेवाईक चौथीला आहे ना मी त्या वर्गात बसणार आहे. आणि की अरे म्हणजे चौथीला कस काय तुला घेतील, दुसरी मधून उठून गेला मुलगा. म्हणलं नाही मला तिथं शिकायचं, म्हणजे हट्टपणा केला मी पण खरं तर. आणि वडिलांनी थोडा मुश्किलपणे जरा संताप करत किंवा की अरे आता कुठे शिकणार एवढा मुलगा, म्हणजे एवढा मोठा झालेला आता वाढलेला आणि आता कुठे शिकणार आता याला कोण घेईल शाळेत. पण मी त्यांचं मागे लागल्यामुळे झालं असतं की त्यांच्यावर पण परिणाम झाला. आणि ते म्हणजे एक दिवशी ती कळ म्हणे मी तुला शाळेत घेऊन जातो. आणि मी शाळेत गेल्यानंतर माझा जो नातेवाईक होता रमेश नावाचा, आणि त्याला रम्या म्हणायचो, तर तो त्या वर्गात होता चौथीला. मग गुरुजींना सांगितलं वडिलांनी की बाबा याला चौथीला जरा बसवा, माझी विनंती आहे, हात पाय पडले वडिलांनी. आणि मग त्यांनी पण चार पाच शिक्षकांनी गुरुजींनी मिळून काहीतरी सल्ला मसलत केली. आणि मग ठरवलं की बाबा याचं वय काय आहे, किती व्हायचा, तर मी त्या चौथीपेक्षा जास्त व्हायचं होतो. चौथीमध्ये जास्त व्हायचं मुलगा. मग त्यांनी विचार केला की यार वयाप्रमाणे हा बसू शकतो. म्हणजे मी तेव्हा चौथीमध्ये जाणारा विद्यार्थी, आता आता कुठं आपण शाळा बाह्य म्हणतो बरोबर, त्यावेळेस मी शाळा बाह्य विद्यार्थी होतो. आणि मी चौथीला बसलो आणि मला माझं अक्षर पण चांगलं होतं खरं तर मुळातच, दुसरीपासून पण वाचन पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाचन पण होतं. लाईक चित्र पण काढायचं थोडीफार, पेन्सिलने म्हणा पेनाने म्हणा असे साधे कागदांवरती. तर त्या वर्गात गेल्यानंतर झालं असं की त्या गुरुजींनी बघितलं की अरे याचं अक्षर छान आहे, मग याला आपण फळ्यावर लिहायला हवं. ते जर कुठे गेले त्यांची मीटिंग असेल काही असेल तर मग ते मला फळ्यावर लिहायला लावायचे. माझं अक्षर एकच वर्षाचं किंवा पाण्याचं अक्षर सांगत माझं सगळं मुलं फळ्यावर लिहायला लावायचे. त्यानंतर मग जे मुलं होती त्या मुलांचं वयान होती अक्षर चांगलं असल्यामुळे सुरुवातीच्या दिवसामध्ये कोऱ्या वह्या असतात ना मुलांच्या, तर त्याच्यावरती नावं लिहून देणे सुंदर अक्षरात अक्षरात त्यांना डिझाईन काढून देणे. मग इतिहासाचं आम्हाला पुस्तक होतं शिवाजी महाराज वगैरे वगैरे असे त्यांच्यात खूप चित्र होती, ते बघून बघून मुलांच्या वयांवर काढून देईल. मग हे त्या गुरुजींना खूप आवडलं की अरे हा त्याचे चांगले दिवस आहे ते चित्र काढण्याचे. आणि मला ती एक वर्गात मी त्या वेळेस मला गुरुजींनी म्हटलं की तू आता या वर्गातला प्रमुख.
2: बर बर
1: मला प्रमुखचे आयुष्य त्यांनी करून दिलं. काही दोन चार महिने गेल्यानंतर एक दोन महिने गेल्यानंतर अरे हा चांगला मुलगा आहे. आणि मग तिथून मी त्यांचं पाठबळ मिळत गेलं, शाबासकी मिळत गेली, सगळ्या मुलांना कौतुक वाटायचं, शिक्षकांना पण वाटायचं की हातांना चित्र काढतो. मग स्पर्धेमध्ये जाणे आणि मग गावात पण कुठं पाणतपी असेल काही असेल तर त्यांच्या पत्रांवरती म्हणा भिंतींवरती म्हणा असे चित्र काढत काढत मग मला वाटलं की अरे याच्याने आपल्याला लोक ओळखत आहेत छानपैकी. आणि मग तशी ती सुरुवात होती खरं तर
2: हायस्कूलला गेलो. पण आता
1: तसंच प्रवास
2: म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शाळेत घालायला पण पहिले नकार दिला होता आणि मग स्टोरी अशी झाली की तुम्ही पुस्तक लिहिलं ते आता एका विद्यापीठाला लागलंय. मोठा ग्राफ आहे हो ना,
1: किती मोठा ग्राफ असतो मॅडम. पण मी बऱ्याच वेळा विचार करतो, माझा स्वतःच मी विचार करतो की जन्म आपला कुठेही असला तरी काही हरकत नाही, पण आपल्याला चांगली माणसं स्वतः यायला पाहिजे. चांगली माणसं आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतात, खूप चांगली माणसं असतात गावात. मी असं बऱ्याचदा बोलत असतो माझ्या बोलण्यामध्ये पण की संपूर्ण गाव काही वाईट नसतं, सगळं गाव नाही वाईट असतं. त्याच्यात असतील थोडेफार नालायक लोक असतात, शिव्या देतात कोणी काही म्हणेल खालच्या जातीला, पण सगळीच माणसं नालायक राहिल्याचं तुम्ही कसं शिकलो असतो ना.
2: हो ना, पुष्कळ लोकांनी प्रोत्साहन पण दिलं नाही का,
1: प्रोत्साहन दिलं लोकांनी मला की छान चित्र करतो, अरे तू बाबू मागचा मुलगा छान चित्र काढतो असं म्हणायची छानपैकी. मला मस्त वाटायचं.
2: तुम्ही आता उल्लेख केला आहे एकदा तुम्हाला राजू पेंटरचं चित्र बघायला मिळालं आणि तसे चित्र तुम्ही काढू लागलात, पण हे तुम्हाला कसं काय जमलं त्याचं पोस्टर बघून आपण पण असे काढायचे चित्र.
1: रवी पेंटरचे चित्र, रवी पेंटर म्हणून होते ते. तर आमच्या जिल्ह्यामध्ये खूप फेमस होते, म्हणजे त्यांचं साईनबोर्ड म्हणजे एकदम छान, त्यांची फिगर खूप चांगली काढायची ते. महाराष्ट्र त्यांचं नाव होतं मुळात, साईनबोर्ड वरती फिगर काढणे, त्यांच्या टाईप पण छान असायचा, काटेकोर पण काम असायचं. तर मी बँड वाजवायचो, आम्ही बँड वाजवायचो, आमचा बँड होता. तर बँड वाजवतो आम्ही आरावत वगैरे तालुक्याच्या गावावर जायचो, तालुक्याला जायचो. तर तेव्हा तिथं त्यांचं साईनबोर्ड मी बघायचो आणि मग वाटायचं की अरे इतकं चांगलं काम आपल्याला यायला पाहिजे, असं साईनबोर्ड आपल्याला कधी करता येईल. मग पण मी खूप चांगले साईनबोर्ड दिलेत, मग त्यांचं म्हणजे असं वाटायचं की हे रवी पेंटरचं आहे साईनबोर्ड, मी केलेलं साईनबोर्ड. इतकं सेम टू सेम मी करण्याचा प्रयत्न करायचो, म्हणजे प्रवास, माझ्या प्रवासामध्ये मला प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळं होण्याचं स्वप्न मी बघायचो. मी कधी बँड मास्टर व्हावा, छानपैकी मोठा बँड करावा, असं स्वप्न मी बघायचो. बँड मध्ये मोठमोठी बँड बघितली की तेव्हा मला वाटायचं की अरे नाही, आपण खूप मोठा बँड मास्टर झाला पाहिजे. आणि मग नंतर असं व्हायचं की मी साईनबोर्ड करायचो, छान साईनबोर्ड व्हायचे, लोकांना आवडायचं, तालुक्यावर वगैरे सगळ्याकडे हॉटेलला लावायचे, लोक मला बोलवायचे पण चित्र काढायला साईनबोर्ड वरती म्हणा किंवा प्लायवूडवर वगैरे. तर त्याच्याने पण असं वाटायचं की अरे आपण रविवंतर साठी मोठे पेंटर झाले पाहिजे, साईनबोर्ड आर्टिस्ट झाले पाहिजे. हा तरी असं हा त्याला किती वय असतं, ते वय असतं आपलं की तेव्हा तेव्हा आपण त्या त्या याला आयडॉल समजतो आणि हिरो समजतो. हो कलेला
2: कला शिक्षक झाला, बँड मास्टर नाही, कला शिक्षक झाला आणि मुलांना शिकवलं कला वगैरे. परंतु आता तुमचा नंतर पुढे ग्राफ खूप मोठा झाला. आता काळ्या निळ्या रेषामध्ये फक्त इथपर्यंतच ग्राफ आहे की तुम्ही चित्र काढलेत बा, आलमगीर म्हणून ती पानाची टपरी होती तिथे तुमची चित्र लावली, त्यानंतर तुम्हाला चित्रकार म्हणून थोडस रिकॉग्निशन मिळालं. पण नंतर तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकलात ना चित्रकारी, आणि मग पुढे पुढे तुमचे प्रदर्शन वगैरे झाले, हे कसं काय झालं?
1: खरं तर मी गावामधून मला चित्रकला महाविद्यालय असत असं काहीतरी शिक्षण असतं चित्रकलेचं. गावामध्ये काही लोकांना माहित पण नव्हतं की असं काही शिक्षण असत, बरोबर. काही मुलांसारखं लोकांना माहित होतं, आमच्या कला शिक्षकांना माहित होतं की असं शिक्षण असं आहे छानपैकी, तू याच्यात करू शकतो. आणि आमच्या गावात सर नोकरीला असलेले त्यांचे वडील, असे दोन मित्र आलेले होते म्हणजे बाहेर गावाहून, त्यांचे वडील वगैरे नोकरीला होते मराठी शाळेला, ते चित्र छान कळायचे. त्यांच्याकडनं पण ह्या गोष्टी मला कळायच्या की असं काहीतरी कॉलेज असतं, पण त्याच्यासाठी दहावी पास व्हावं लागतं. की मात्र तेव्हा दहावी पास तो आता बारावी झालेली आहे. मग तेव्हा दहावी पास मी जेव्हा खरेदीला गेलो, म्हणजे हे मला गावातच कळलेलं होतं. आणि गावात म्हणजे काय की दोन एक लोकांना मी म्हटलं तसं की दोन एक लोकांना फक्त माहिती होतं असं, आणि की या कला शिक्षकांना. आणि आमच्या समाजात तर अजूनच काहीच सांगपत्ता नव्हता की हे काही शिक्षण असतं असं की. मग त्यांना सहज असं वाटायचं की बाबा हा कुठेतरी बाहेर गावी पेंटरकडे पेंटरकी शिकायला निघालेला आहे, चाललेला आहे, इथं एक वर्ष दोन वर्ष थांबणार आहे. ते म्हणायचं म्हणून की बाबा हे त्याच्या चित्र चांगला काढतो, तू तो पेंटर चांगला आहे, मग कशाला शिकायचं अजून पेंटरकडे जाऊन. मी त्यांना काहीच माहित नव्हतं मुळात समाजाला, आमच्या समाजात लांब लांब पेंटर समजून होता. मी चित्रकला महाविद्यालयात गेल्यानंतर खरेदीला मी माझं एचडी वगैरे झालं तिथं खरेदीला चित्रकला महाविद्यालयाला. आणि तिथं मला कळलं की अरे आपण जे चित्र काढतो ते वेगळी आणि अभ्यास वेगळा आहे खरं तर. साईनबोर्ड करणं हा काही चित्रकलेचा अभ्यास नाही आहे. तिथं हळूहळू त्या पायऱ्या कळल्यात, स्केचिंग काय असतं, त्या रंगछटा काय असतात, त्याच्यातले मूलभूत काय काय गोष्टी आहेत चित्रकाराच्या संदर्भातल्या, त्याचे काय काय टप्पे आहेत, हे सगळे त्याचा मुलगा झाला. आणि तेव्हा माझे डोळे खार करून उघडले, अरे हा म्हणजे हे शिक्षण वेगळं असतं. आणि मग तो प्रवास करत करत आमच्या याच्यामध्ये चित्रकलेमध्ये असं असतं की आपण अकॅडमिकच शिक्षण घेतो खरं तर,
2: बरोबर.
1: आपल्याला अकॅडमिक नंतर काहीच मिळत नाही पुढं, तुम्हाला स्वतःला शोधायचं असतं ते. आणि मग माझं कॉलेज झाल्यानंतर मी गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबादला पण होतो आपल्या आर्टला बी एस साठी. मग तिथून झाल्यानंतर मला नोकरी लागली. पण मी त्या चित्रकलेच्या संदर्भात अस्वस्थ होतो की मला काहीतरी नीटचे चित्रकार बघतो नवं काम करतात ते काय असतं हे नवं काम त्याचा अभ्यास काय असतो. मग असे अभ्यास करत करत चित्रकारांची मैत्री झाली बरीचशी मुंबई मधले वगैरे नाशिक मुंबई महाराष्ट्रातले बरेच चांगले चित्रकार. आणि मग हळूहळू वाचनातून पण कळत गेलं आणि नंतर मी कळलं की अरे आपण जे कामं करतोय ते अकॅडमिक आहे सगळे असे म्हणजे आपल्याला शिकवलेलं आहे
2: शिकवलं
1: वर्गात हा तेवढंच आपण त्या रेषेमध्ये आपण काम करतोय. मग कलेमध्ये वेगळं काय असतं तर मग कलेमध्ये वेगळं जसं गायनामध्ये पण वेगळं असतं नाटकामध्ये वेगळं असतं तसं चित्रकलेमध्ये पण वेगळं काहीतरी शोधायचं असतं तुम्हाला. मग त्याचा शोध घेणं म्हणजे मग ते अत्यंत धोकेदायक पण गोष्ट असते चित्रकारासाठी म्हणजे प्रत्येक कलेसाठी की शोध घेत राहणे मी ते शोध तुम्हाला तुम्हाला ते मिळेल की नाही मी ते दिसतंय तुम्हाला पण ते दिसणं खरं दिसणं असतं का ते त्याचा पण शोध खूप कठीण असतो खरं तर ते त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करणे संशोधन करणे काहीतरी
2: बरोबर
1: म्हणजे तुमच्या दिवसात तुमच्या वाटल्या पाहिजे त्यात
2: बरोबर
1: तुमचे आकार तुमचे वाटले पाहिजे आणि तुमचं जे ठेवा आहे किंवा तुमचं जे निर्मिती आहे ती तुमची वाटली पाहिजे
2: तुमचं वैशिष्ट्य
1: एवढ्या वैशिष्ट्य म्हणजे इतक्या गर्दीमधून तुम्हाला वेगळं पण सिद्ध करायचं तुमचं स्वतःच. जसं की आपण गाण्यामध्ये म्हणतो की कुमारजींनी त्यांचं वेगळं पण सिद्ध केलं पंडित दसराजांनी त्यांचं वेगळं पण सिद्ध केलं गायकामध्ये भीमसिंग जोशी असतील ह्या लोकांनी गायकीमध्ये त्यांचं त्यांचं एक वेगळं पण सिद्ध केलं ना तसंच कलेमध्ये पण असतं खरं तर चित्रकलेमध्ये पण तुमचं एक वेगळा ठसा वेगळा पण तुमचं वेगळं तुमच्या संदर्भातून तुमच्या हातून आलेली गोष्ट असेल ती मग तसं मला गावगाड्यातली सगळे लोक मला आठवत राहायची त्या काळामध्ये पण गावगाड्यामध्ये जन्मारी माणसं कशी आहेत त्यांची मत्रे मांजरे गाय बैल म्हैस वगैरे जे जे प्राणी असतील गरुडवर असतील पक्षी असतील डोंगर आहे डोंगरातले दारिद्र्य जन्मारी माणसं असतील तर हे माझा मला ते अस्वस्थ करायचं खरं तर त्या अस्वस्थतेमध्ये माझे चित्र होत गेलेत खरं तर ती रेषा ती तशी तुटक रेषा आली मग खरं तर की आदवर तू केली रेषा वाटते कधी कधी कधी कधी ते तिथले पार्ट असतात साधारणतः बायांचे माणसांचे काही मधमास प्राण्यांचे असतात तर हे मला वाटतं की हे त्या लोकांचं जगणं आहे खरं तर आणि ह्या वर्तमानात पण काही फारसं बदललं नाही असं मी बघतो तरी मी ज्या ज्या ठिकाणी जातो आजही माझ्या नातेवाईकांकडे मी जातो गावामध्ये किंवा अनेक ठिकाणी जातो गावगाड्यांमध्ये तर फारसं काही बदललेलं नाही तेवढं त्याच्यात आपण शहरात पण नाही बदललेलं. तुम्ही बघा असला मेरेजचा किंवा एखादा कामगार असेल तो रोजच त्याचं काम करून त्याचं कुटुंब भागवत असेल आणि मग मला वाटतं की हे सगळं फेसलेस आहे ही माणसं त्यांना चेहरे नाही
2: बरोबर
1: या माणसांना चेहरे नाही खरं तर जन्माला येतात आणि आपलं आपलं निमूटपणे काम करून निघून जातात
2: त्यांची
1: काही फारशी त्यांची काही फारशी तक्रार पण नसते तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग बांधणारे उभी करणारे हात बघितले त्यांचे चेहरे लक्षात नाही राहत आपल्याकडेच मजुरांचे चेहरे नाही लक्षात राहत शेतात काम करणाऱ्या मजुरांचे चेहरे लक्षात राहत नाही गरिबीमध्ये जीवन काढणाऱ्या माणसांचे चेहरे लक्षात राहत नाही. तुम्ही एखादे बिल्डर असेल तर ते बिल्डरच्या पाठीवरून तो बिल्डर तुम्हाला लक्षात असतो आर्किटेक्ट लक्षात असतो तर त्या तुझं घाम गाणणार असतो तिथं तिथे चेहरे मात्र तू फेसलेस असतो तो करता त्याला काही कुठं स्थान मिळत नाही आणि तसं आजार अनेक वर्षापासून बघतोय आपण खरं तर ते माणसं माझं खूपच जवळ वाटतात मला आणि ते जवळ वाटण्याचं कारण आहे की मी माझं जगणं बालपणापासून तर आताही बघतोय मी तिथे जगणं दिसतो मला माझ्या वयाच्या मुलांमध्ये पण कारण की आधी आमच्या तालुक्यामध्ये ते शिकलेली मुलं काही दिसत नाही मला
2: बरोबर आहे. आणि तुम्ही त्यांची चित्र काढलेली आहेत या सगळ्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांची दुःखी जीवांची त्यांच्या त्या कामात हाताला जे त्यांचं काम आहे कोणी गुरुढारं पाळत आहेत कोणी शेतात काम करतायत कोणी म्हणजे ह्या सगळ्यांच्या सकट आणि ती कदाचित पाठमोरी आहेत कधी कधी म्हणजे चेहऱ्यांची गरज नाही हे जगणं कसं आहे त्या झोपडी आहे तिथे काय आहे अशा पद्धतीची तुमची त्या माणसांची तुम्ही चित्र काढले तळागाळातल्या लोकांची आणि हे तुमचं वैशिष्ट्य ठरलं ना. कारण लोक कसे चित्र काढतात की बाबा सूर्योदय आहे, झोपडी आहे, नंतर त्याच्यावर सोनेरी प्रकाश पडला आहे, एक काहीतरी घागर घेतलेली बाई आहे, तिचा पदर दिसतोय, हे असे चित्र लँडस्केप आहे. पण त्यापेक्षा ती तुमची चित्र वेगळी होती की त्यात ते दुःख भरलेलं होतं प्रत्येक चित्रामध्ये. या माणसाचं दुःख, या माणसाचं जगणं कसं आहे, है ना. तुम्ही म्हटलं तर तो येतो आणि जातो माणूस, त्याचं काही उरत नाही.
1: आणि मला तेच म्हणायचं ना की चित्र कसं काढावं, कोणी असंच काढलं पाहिजे असं काही नाही. ज्याला व्यर्थ वाटेल त्यांनी कसं करावं,
2: कारण आणि ही पद्धत कोणी केली नव्हती, कोणी काढली नव्हती अशा प्रकारची चित्र. ते तुमचं वैशिष्ट्य ठरलं. पण याही पेक्षा मी विचारेन, हे तुम्ही चित्रकारितेमध्ये तर वेगळेपणा केलं, पण मग तुम्ही लेखनामध्ये सुद्धा आता हे जर तुम्ही काढलंय आत्मकथन, आत्मकथन काढणाऱ्या रेषा, याच्यात पण लोक म्हणतील की हे आत्मकथन आहे. पण आत्मकथन कसं, हे तुम्ही स्वतःवर फोकस ठेवलेलंच नाही, याच्यात त्या माणसांवरच ठेवलंय की त्या अशा जगण्यातल्या कळा या दाखवल्यात तुम्ही त्याच्यात, नाही का.
1: मला एक माध्यम होतं आधीपासून चित्रकला माध्यम, तर चित्रकलेमध्ये मी व्यक्त व्हायचो की चित्रातून ते माणसांना मी दाखवायचो, ते त्यांचं जगणं असायचं, त्या वंचितांचं दुःख असायचं, दारिद्र्य असायचं. पण या माध्यमामध्ये आल्यामुळे काय झालं की मला विस्ताराने थोडस भिडत आलं, विस्ताराने काहीतरी त्यांना मानता आलं, त्यांना न्याय देता आला खरं तर लिखाणामधून.
2: बरोबर.
1: त्या पात्रांना न्याय झाला की एखादी बाया असतील त्यातल्या त्या पात्रामधल्या, तर त्यांना पण न्याय देता आला की अशा अनेक बाया होत्या की त्यांनी मला खूप चांगलं जगवलं खरं तर. म्हणजे लहानपणापासून अनेक अशा बाया होत्या की त्यांनी मदत केली मला, की तेव्हा त्यांच्या पोटाचे खडगे, म्हणजे त्यांची पोटाचे खडगे पडताना त्यांना त्रास व्हायचा, म्हणजे ते इकडे तिकडे बाकर शोधायची, तर त्यांच्या घासातला म्हणजे फिरवून सुद्धा मला घासातला घास द्यायची. ही माणसं कुठे आहेत ना आता, किती मोठी माणसं आहेत ना इकडे तर. आणि मग म्हणून मला वाटतं की त्यांना ते विसरतायत मी मला कारण, आणि ते माझ्या सातत्याने आतमध्ये पडून असतात. मला वाटतं की माझ्या आतमध्ये ते सगळी पात्र आहेत आणि मी सातत्याने त्या पात्रांचा विचार करायचो, सातत्याने त्या पात्रांचा विचार करायचो. आणि हे लिहून मी थोडासा मोकळा झालो, आणि ते लिहून मोकळा झाल्यामुळे मला वाटतं की मी त्या पात्रांना, माझ्या ते पात्र नाही, काही काही आहेत 5-7 लोक आहेत अजून पण, काही स्त्रिया आहेत त्याच्यातल्या गावात.
2: त्या पात्रांबद्दल आपण बोलूया आता, सध्या पहिल्या एपिसोडची वेळ संपत आली, दुसऱ्या एपिसोडला आपण परत बोलूया. म्हणून सध्या मी हा आपल्या रसिकांसमोर तुमची रजा घेते आणि परत पुढच्या एपिसोडला बोलवते, तेव्हा आपण तुमच्या अवॉर्ड बद्दल बोलू, निर्णय तुमच्या प्रदर्शनांबद्दल बोलू आणि त्या त्या चित्रांमध्ये तुम्ही काय दिलं आहे आणि तुम्हाला काय द्यायचं आहे याबद्दल सुद्धा बोलू. चालेल ना.
1: ओके ओके मॅडम, चालेल चालेल. धन्यवाद मॅडम,
2: खूप खूप धन्यवाद राजू पाविस्कर सर, पण आलात आणि आपण चित्रांबद्दल असं वेगळं काहीतरी सांगितलं. आपल्या कौशल्याबद्दल आम्हाला बोलायला आवडेलच सध्या.
1: आपण मला मोकळं केलं खरं तर माझ्या तुम्ही मुलाखत घेऊन. मेघनाताई खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद.
2: रेडिओ विश्वास तर्फे आपल्याला

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात वर्मा मलिक यांचं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं. हे गीत आहे कठपुतली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत दूर का राहील. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे किशोर कुमार यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत कुवारा बदन या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे घनश्याम यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात गोर और काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटामधलं. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.
2: मात्र प्याला मेरा परदेसा की
3: बाजीशी बेटा बाजीशी
2: सुबह शाम से गाफिल मुझे कर दे साकी.
4: छी छी छी छी

0: गोष्टी गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या रंजक गोष्टी फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. तेव्हा ऐकायला विसरू नका बरं का गोष्टी गणपती बाप्पाच्या 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 दररोज संध्याकाळी 5 वाजता.
1: दिले नादान या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

माता। नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे। आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। कालाय तस्मै नमः, कहाणी जुबली कुमारची। पंडित मुखराम शर्मा लिखित आणि महेश कौल निर्मित व दिग्दर्शित सिनेमा तलाक, यात राजेंद्र कुमार, कामिनी कदम, राधा किशन, सज्जन, संगीतकार श्रीरामचंद्र, आशा भोसले व मंडळाच्या आवाजातलं हे गाणं बोल।

देवेंद्र गोगल द्वारा लिखित निर्मित व दिग्दर्शित सिनेमा चिराग कहाँ रोशनी कहाँ यात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, मदन पुरी, संगीतकार रवि, ओए ये दुनिया देख ली, हे गाणं पण ठीक ठाक होतं।

सब कुछ तुम्हारे हाथ है। दो घड़ी है ये जवानी का नशा,

करना किस लिए?

या सिनेमा तर शीर्षक गीत पण छान होतं. अजब तेरी मालिक तेरा जहां चिराग कहां रोशनी कहां.

0: बी आर चोपडा निर्मित आणि यश चोपडा दिग्दर्शित सिनेमा धूल का फूल यात राजेंद्र कुमार, माला सिन्हा, नंदा, संगीत एन दत्ता यांचं होतं. हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच नेहमी.
1: तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद.

0: प्यार का।
1: दो बहने दिग्दर्शक केदार कपूर यात राजेंद्र कुमार श्यामा डबल रोल मध्ये, चांद उस्मानी संगीत वसंत देसाई यांचं होतं हे गाणं, त्यातलं बऱ्यापैकी गाजलेलं होतं। बदन मोरा लचके

हा चित्रपट म्हणजे एक शहनाई वादकाची गोष्ट होती. या शहनाई वादक बिस्मिल्ला खा यांचीच होती, यांची शहनाई तर होतीच, याशिवाय सर्वच गाणी इतकी लोकप्रिय होती. जीवन में पिया तेरा साथ रहे,

यानंतर सिनेमा होता संतान, महेश कौल व पंडित मुखराम शर्मा यांचा हा सिनेमा. रवींद्र कुमार, कामिनी कदम, संगीत दत्ताराम यांचं होतं. लतातल्या आवाजातलं हे गाणं बरंच श्रवणीय आहे. कहता है प्यार ओ मेरे लाडले.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं.

गोष्टी गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या रंजक गोष्टी फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. तेव्हा ऐकायला विसरू नका बरं का गोष्टी गणपती बाप्पाच्या 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 दररोज संध्याकाळी 5 वाजता.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज म

0: का?
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

गोष्टी गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या रंजक गोष्टी फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. तेव्हा ऐकायला विसरू नका बरं का गोष्टी गणपती बाप्पाच्या 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 दररोज संध्याकाळी 5 वाजता.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venus.
1: गोष्टी गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या रंजक गोष्टी फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. तेव्हा ऐकायला विसरू नका बरं का गोष्टी गणपती बाप्पाच्या 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 दररोज संध्याकाळी 5 वाजता.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

गोष्टी गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या रंजक गोष्टी फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. तेव्हा ऐकायला विसरू नका बरं का गोष्टी गणपती बाप्पाच्या 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 दररोज संध्याकाळी 5 वाजता.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: रामचंद्र आश्रित पारिजात समस्त कल्याण गुणाभिराम सीता मुखाम्बुरुचञ्चरीकः.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.